भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 212 दशक 16 महद्भूत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वीचं मूळ पाणी आहे, पाण्याचं मूळ अग्नी आहे, अग्नीचं मूळ वारा किंवा पवन आहे हे मागे सांगितलं। आता पवनाचे मूळ ऐका, सर्वांमध्ये चंचल असलेला केवळ अंतरात्मा हेच वायूचं मूळ आहे। तो येतो जातो पण दिसत नाही, स्थिर होऊन बसत नाही, त्याचं रूप हे वेदश्रुतींनाही अनुमानता येत नाही। ब्रह्माचं आद्य मूळ स्फुरण म्हणजे अंतरात्म्याचं लक्षण। जगदीश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, त्या त्रिगुणापासून भूत झाली, नंतर ती स्पष्ट दशेला आली। त्या भूतांचं स्वरूप विवेकाने ओळखावं। त्यामध्ये मुख्य आकाश चारही भूतांमध्ये विशेष आहे, त्याच्या प्रकाशामुळे सगळीकडे प्रकाश पसरतो। विष्णू हा महा अद्भुत असा भूतांचा संकेत आहे, परंतु त्याचा अनुभव घेतला पाहिजे। भूतांची माहिती विस्ताराने सांगितली, त्या भूतांमध्ये व्यापक काय आहे ते पाहून त्याचा प्रत्यय घेता येतो। आत्म्याच्या चपळपणापुढे वायू हा किती पापडा आहे, आत्म्याचं चपळपण हे समजून घ्यावं। आत्म्याशिवाय काम चालत नाही, आत्मा दिसत नाही कि आढळत नाही। गुप्त रूपाने नाना विचार चालवतो, त्याने पिंड ब्रह्मांड व्यापून धरलंय, नाना शरीरामध्ये तो विराजमान झालेला आहे। विवेकी जनांना तो जगाच्या आतबाहेर असल्याचं लक्षात आलं। आत्म्याशिवाय देह चालेल ही कल्पनेत देखील घडणार नाही। अष्टधा प्रकृती त्याच्यामुळेच व्यक्त रूपाला आलेल्या आहेत। मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही आत्माच करतो। आत्म्याच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे। आत्मा शरीरामध्ये राहतो, इंद्रियांचं ग्राम असतं ते जागृत करतो, देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगामुळे नाना सुखदुःख भोगतो। सात आवरणांचं ब्रह्मांड, त्या सात आवरणांचं पिंड, त्या पिंडामध्ये सर्वश्रेष्ठ असा आत्मा आहे, तो विवेकाने ओळखावा। शब्द ऐकल्यावर समजतो, समजल्यावर प्रत्युत्तर देतो। त्वचेद्वारे कठीण आणि मृदू, शीत उष्ण जाणतो। नेत्राद्वारे पदार्थ पाहतो, नाना पदार्थांचं परीक्षण करतो। मनाद्वारे उच्च नीच जाणून घेतो। क्रूरदृष्टी, सौम्यदृष्टी, कपटदृष्टी, कृपादृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी आहेत हा भेद जाणवतो। जिभेमध्ये नाना स्वाद असतात, त्याच्यातील भेदाभेद निवड करता येते। जे जे जाणलं ते विशद करून बोलतो। उत्तम अन्नाचा सुगंध, नाना सुगंध, परिमळ, नाना फुलांचे वास हे नाक जाणते। जिभेने स्वाद घेणे, हाताद्वारे देणे घेणे, पायामुळे सर्व काळ जाणं येणं, शिसनाद्वारे सुरत भोग भोगतो। गुदद्वाराने मलमूत्र त्याग करतो। मन सगळं काय आहे त्याची कल्पना करतं। असा त्रिभुवनामध्ये एकटा आत्माच व्यापार करीत असतो, त्याचं वर्णन करण्याला त्याच्याशिवाय दुसरा थोर कोणीही नाही। ज्याचा महिमा सांगेल असा दुसरा कोण आहे। आत्म्याचा व्याप न भूतो न भविष्यती आहे। 14 विद्या, 64 कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेद शास्त्र पुराण 16, त्याच्या विना कसा राहील। इहलोकाचं वर्तन, परलोकी सारासार विचार हे सगळं आत्माच करत असतो। नाना मते, नाना भेद, नाना संवाद विवाद तो करतो, मुख्य तत्व विचार तो करतो। त्यामुळे त्याला सर्व सृष्टीच्या व्यापाचं रूप आलंय। त्यामुळे सगळं काही सार्थक झालं। लिहिणं, वाचणं, पाठांतर करणं, विचारणं, अर्थ सांगणं, अर्थ करणं, गाणं वाजवणं, नाचणं हे सगळं आत्म्यामुळे होतं। नाना सुखांमुळे आनंद होतो, नाना दुःखांमुळे कष्टी होतो, देह धरतो आणि सोडतो असे

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेषाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण. त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचावीण निराधार. ऐशी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्ट मतीची उत्पत्ती, ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे, घरात असावे, व्यवहारात आणि प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेने न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास.
2: जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमाचा आज 31वा भाग मी सादर करतो आहे. या आणि मागच्या एका भागापासून आपण द्रष्टा उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र पाहतो आहोत. सुरुवातीच्या काही भागांमध्ये आपण त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. मंडळी, कापडाच्या व्यापारासाठी जमशेदजी मुंबईला आले. भारतातच कापड निर्मिती करण्यासाठी त्यांनी मँचेस्टरहून यंत्रसामग्री मागवली. 1874 सुमाराला नागपूरमध्ये एम्प्रेस मिल सुरू झाली. जमशेदजी हे केवळ उद्योजक नव्हते, तर भारताच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहणारं एक महान व्यक्तिमत्व होतं. त्यांची दृष्टी व्यापक आणि भविष्याचा वेध घेणारी होती. त्यांच्या डोळ्यापुढं 3 स्वप्नवत प्रकल्प होते, ज्या स्वप्नांना त्यांना आकार द्यायचा होता आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारीही होती. मंडळी, स्वप्न तर प्रत्येक व्यक्ती पाहतच असते. झोपेतली स्वप्न झोप संपल्यानंतर बहुधा आपल्याला आठवत नाहीत, पण जी व्यक्ती जागेपणे काहीतरी भव्य दिव्य करण्याची स्वप्न पाहते अशा व्यक्तीला ती स्वप्न झोपू देत नाहीत. जमशेदजींची स्वप्न ही अशा प्रकारची होती. आपल्या देशातल्या गरीब व्यक्तींचं आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन सुधारावं ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कधीकधी भारतातल्या गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल बोलताना तर त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. भारताची प्रगती व्हायची असेल तर भारतीय तरुणांना उद्योग आणि तंत्रशिक्षण यामध्ये पारंगत केलं पाहिजे हे त्यांनी जाणलं. त्यासाठीच त्यांना भारतात बौद्धिक संपदेचा विकास करण्यासाठी विश्वविद्यापीठ स्थापन करायचं होतं. असं विद्यापीठ की जिथून तरुण पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतील, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचं शिक्षण घेऊन स्वतंत्र संशोधन करून भारताच्या विकासात ते तरुण सहभागी होतील. भारताचा केवळ बौद्धिक विकास होऊन भागणार नाही, तर भौतिक विकास आणि सुविधा देखील निर्माण होणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जमशेदजींना पोलाद निर्मिती प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करायची होती. मंडळी, जमशेदजी टाटांसारख्या व्यक्तींची दृष्टी कशी काळाच्या पलीकडे पाहणारी असते ते पहा. त्यावेळी मुंबईला कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या.

होतं. पण ब्रिटिशांनी त्यांना सहकार्य देण्याचं नाकारलं. पण स्वस्त बसतील ते जमशेटजी कसले? त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली होती? भारतात विज्ञान, कला आणि उद्योग यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या डोक्यात जी विश्वविद्यालयाची संकल्पना होती तिला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे नुसता पाठपुरावाच केला असं नाही, तर आतापर्यंत टाटांनी कमावलेल्या संपत्तीतून एक तृतीयांश मालमत्ता त्यासाठी द्यायचं त्यांनी ठरवलं. असा विचार करणारा आणि त्यासाठी एवढा त्याग करणारा उद्योगपती विरळाच. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारशी खूप संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागला. लॉर्ड कर्झन तेव्हा भारताचा व्हॉईसरॉय होता. त्यानं वैयक्तिक आकसापोटी टाटांना या गोष्टीसाठी खूप पाठपुरावा करायला लावला. पण शेवटी प्रचंड जिद्द, त्याग आणि सततचा पाठपुरावा यातून बंगलोर इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. या संस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि होणारं संशोधन उच्च दर्जाचं होतं. पुढे याच संस्थेच्या तोडीची दुसरी एक शैक्षणिक संस्था टाटांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. तिचं नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR. मंडळी या दोन्ही संस्थांनी भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मोलाचा हातभार लावून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन कार्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतच केलं. जमशेटजींनी जलविद्युत निर्मितीसाठी डोंगरमाथ्यांवर कृत्रिम सरोवरांची निर्मिती केली आणि तिथलं पाणी खाली आणण्यासाठी पाईपद्वारे कृत्रिम धबधबे तयार केले. त्यातून विद्युत निर्मिती व्हायला लागली. पोलाद निर्मितीसाठी त्यांनी खाणींचा आणि खनिज संपत्ती असलेल्या जमिनीचा शोध परदेशी तंत्रज्ञाना भारतामध्ये आणून घेतला आणि लवकरच या प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा झाली. हे सगळं करण्यासाठी जमशेटजींची अविश्रांत धडपड सुरू होती. ज्यांना यासंबंधी आणखी जाणून घ्यायचं कुतूहल असेल त्यांनी जमशेटजी टाटा यांचं भारत प्रेम हे RM लाला यांनी लिहिलेलं पुस्तक अवश्य वाचाव. पुढे या सगळ्या कंपन्या जमशेटजींनी टाटा अँड सन्समध्ये विलीन केल्या. जमशेटजींना दोराब आणि रतन अशी दोन मुलं होती. याच सुमाराला जमशेटजींच्या पत्नीच्या भावाचा म्हणजे दादाभाई टाटा यांचा दत्तक मुलगा रतन दादाभाई टाटा हा सुद्धा शिक्षणात आणि व्यापारात आपल्या बुद्धीची चमक दाखवत होता. योगायोगानं जमशेटजींचा धाकटा मुलगा आणि RD या दोघांचं नावही सारखंच म्हणजे रतन हे होतं. हेच रतन दादाभाई टाटा पुढं RD या नावानं प्रसिद्ध झाले. जमशेटजींच्या पारखी नजरेत त्यांची हुशारी भरली. या RDंच्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून जमशेटजीच होते, तेच त्यांचं रोल मॉडेलही होतं. जमशेटजींनी मुंबईतल्या ज्या एल्फिन्स्टन कॉलेजात शिक्षण घेतलं होतं त्याच कॉलेजातून RDंनी शिक्षण घेतलं. पुढं मद्रास इथल्या कृषी विद्यापीठामधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात ते मदत करायला लागले. त्यांचे वडील अतिपूर्वीच्या देशांशी व्यापार करत होते. या व्यापारात त्यांनी आपल्या वडिलांना मदत करून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. RDंची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील क्षमता जमशेटजींच्या चाणाक्ष नजरेनं हेरली आणि त्यांना आपल्या कापड व्यवसायामध्ये भागीदार

तारक करून घेतलं. पुढे 1887 टाटा अँड सन्सची स्थापना झाल्यानंतर जमशेटजींनी आपला मोठा मुलगा दोराब आणि आरडी यांना या कंपनीचं भागीदार करून घेतलं. तर मंडळी, हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते, मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आजच्या या कार्यक्रमात एका अतिशय गाजलेल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा एक भावस्पर्शी किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, हिंदी

अगदी खुलं रुजलेली आहेत, त्यातील म्युझिक पीसेससहित आपल्याला ही गाणी आठवतात हे वैशिष्ट्य. मित्रांनो, या काळातील या गोल्डन इरामधील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या कथा देखील थक्क करायला लावणाऱ्या आहेत बरं का. परस्परांवरील विश्वास, एकमेकांची घेतलेली काळजी आणि चांगलं असंच काही घडवायचं हा ध्यास यातून या सर्व कलाकृती घडत होत्या. आज अशाच एका गाण्याच्या मेकिंगची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, 1967 साली सुनील दत्त आणि नूतन यांचा मिलन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटातील गाणी अतिशय गोड होती. ही गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी आणि त्याला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरालाल यांचं. या चित्रपटात लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं सावन का महिना पवन करे सोर जियरारे झुमे ऐसे जैसे बनवा नाचे मोर हे गाणं खूप गाजलं होतं. 1967 सालच्या बिना का गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात या गाण्याने पहिला क्रमांक पटकावला होता. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस हा किस्सा आहे. झालं असं होतं, या गाण्याच्या रिहर्सल झाल्या, गाणं रेकॉर्ड करायचा दिवस देखील ठरला, पण रेकॉर्डिंगपूर्वी अचानक गायक मुकेश यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि काही काळ डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला. त्यानंतर काही दिवसांनी मुकेश यांनी पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केले, पण डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली होती. त्यांच्या आजारापूर्वी लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी या गाण्याची जी धून बनवली होती त्यावेळी या गाण्यात लता मंगेशकर आणि मुकेश यांचे दोन मोठे आलाप गायचे होते. परंतु आता सिच्युएशन बदलली होती. डॉक्टरांनी मुकेशला हाय पिचची गाणी गायला बंदी घातली होती. आपली तब्येत सांभाळूनच गाणी गा असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी मुकेश यांच्यासाठीचा आलाप आता काढून टाकला आणि त्या जागी फक्त म्युझिक पीसेस ठेवायचा निर्णय घेतला. मित्रांनो, कुठून तरी ही बातमी मुकेश यांना कळाले आणि त्यांना आधी वाईट वाटले, पण संगीतकार आपली किती काळजी घेत आहेत हे ऐकून बरे देखील वाटले. गाण्याच्या पूर्वी रिहर्सल झाल्या होत्या, आता पुन्हा थोड्याशा रिहर्सल झाल्या, यातला मुकेशचा आलाप आता काढून टाकला होता, फक्त लताचा आलाप गाण्यामध्ये होता. आता गाण्याच्या फायनल रेकॉर्डिंगची वेळ आली. फायनल टेक घेण्यापूर्वी लता आणि मुकेश आपापसात बोलत होते. त्यावेळी मुकेश यांनी लताला सांगितले, तू लक्ष्मीकांत पॅरालाल यांना काही सांगू नकोस, पण या गाण्यातील आलाप मी घेणार आहेच. त्यावर लता म्हणाले, मुकेश भैया तुम्ही असं करू नका, तुम्हाला डॉक्टरने हाय पिचची गाणी गायला मनाई केली आहे. पण मुकेश आपल्या भूमिकेवर ठाम होते. ते लताला असे देखील म्हणाले, जर माझा आलाप खराब असेल तर आपण तो गाण्यातून काढायला सांगू. मुकेशच्या हट्टापुढे लता शांत राहिली. मामला दोघांमध्येच होता. गाण्याचे फायनल रेकॉर्डिंग सुरू झाले. पहिला अंतरा झाला, त्यानंतर लताचा आलाप आला. आता दुसरा अंतरा झाला, इथे मुकेशचा आलाप होता. लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी म्युझिक पीसेस वाजवण्याकडे इशारा केला, पण त्याचवेळी म्युझिक रूममधून मुकेशने आलाप गायला सुरुवात केली. सर्वजण अचंबित झाले. मुकेशने हातानेच चालू ठेवा असे सांगितले. लक्ष्मीकांत पॅरालाल यांचा नाईलाज झाला आणि मुकेशचा आलाप या गाण्यामध्ये आला. रेकॉर्डिंग झाल्यानंतर संगीतकाराने मुकेशला विचारले, तुम्ही आलाप का घेतला, डॉक्टरांनी तुम्हाला हाय पिचची गाणी गाऊ नका असे सांगितले आहे ना. त्यावर मुकेशने जे उत्तर सांगितलं ते फार छान होतं. ते म्हणाले, मेरी स्वास्थ्य की वजह से तुम्हारी इतनी सुंदर कंपोजिशन खराब नहीं करना चाहता था, आलाप के बिना ये गीत अधूरा रहता था. मित्रांनो, आज तुम्ही जेव्हा हा मुकेशचा आलाप ऐकता त्यावेळेस तुम्हाला तो कुठे बेसुरा वाटत नाही. मुकेशसाठी ही गोष्ट मोठी आत्मविश्वास वाढवणारी होती. मित्रांनो, आज तुम्ही हे गाणं आपल्या कार्यक्रमात ऐकालच, सावन का महिना, त्या दुसऱ्या अंतराच्या सुरुवातीला मुकेशनं जो आलाप घेतलेला आहे तो नक्की ऐका. त्यावर एक लक्ष कॉन्सन्ट्रेट करा आणि कुठल्या परिस्थितीत त्यानं हा आलाप गायला होता हे पण आठवा. हा किस्सा खास मुकेश प्रेमींसाठी आणि त्या काळातल्या सर्व संगीतकारांनी एकूणच टीमवर्कसाठी मी तुमच्यासाठी शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत दिग्दर्शक आणि एक उत्तम कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यशवंत देवांनी सदाबहार संगीताने नटलेली जेवढी म्हणून गाणी रसिकांना दिली त्यामध्ये स्वतः लिहिलेली कामापुरता मामा ताकापुरती आजी, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, अशी छान छान गाणी देखील दिली आहेत. यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक अतिशय गाजलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात. आपण जरी कितीही हम सब भाई भाई असा नारा दिला तरी या समाजातील विविध तऱ्हेची विषमता कधी डोकं वर काढेल ते सांगता येत नाही. यशवंत देवांच्या कविमनाला हीच विषमता अस्वस्थ करते आहे आणि मनाच्या या अस्वस्थतेतच त्यांनी परमेश्वराला हा प्रश्न विचारला असावा, कारण आम्ही सारी देवाची लेकरं आहोत अशी शिकवण बालपणापासून जर प्रत्येकाला मिळते तर मग मोठं झाल्यावर अशी काय जादू होते की ही देवाची लेकरं आपापसात मारामारी करतात, भांडणाचं पर्यावसान कधीकधी एकमेकांचा खून करण्यापर्यंत मजल गाठतं. काही ठिकाणी असं दिसतं की दोन मित्र हे सख्ख्या भावाप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतात, तर जमिनीच्या वादातून अथवा संपत्तीच्या वाटणीवरून भाऊ भाऊ किंवा बहीण भाऊ एकमेकांचे हाडवैरी बनतात. म्हणूनच यशवंत देवांनी परमेश्वरालाच प्रश्न विचारला आहे की बाबा रे, एरवी स्वतःला तुझी लेकरं म्हणवणारी ही माणसं आपापसात का बरं भांडतात, जात पात पाहुनी या सारा व्यापार ठरतो, मोठेपणा माणसाला कारे जन्मासवे येतो, जात पात पाहुनी या सारा व्यापार ठरतो, मोठेपणा माणसाला कारे जन्मासवे येतो, कुणी लोळे वैभवात कुणी लोळतो चिंतेत, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. आजचं समाजात दिसणारं चित्र फार विदारक आहे. रोटीबेटीचा व्यवहार असो, नोकरीचा प्रश्न असो किंवा प्रेमविवाह, तो जर कोणी प्रेमिकांनी ठरवला तरीही आपल्या जातीची मिळाली नाही का, किंवा आपल्या समाजातील मुलगा किंवा मुलगी दिसली नाही वाटतं, असं खोचकपणे अजूनही काही ठिकाणी विचारलं जातं. कारण जातीच्या प्रश्नापुढे मोठेपणा हा जन्मजात येत नाही, तर तो आपल्या कर्तृत्वाने माणसानं मिळवायचा असतो, हा प्रश्न अशा वेळेस गौण ठरतो. परमेश्वरा, माणूस नावाचा प्राणी जर तू निर्माण करतोस तर काही माणसं काहीही न करता वैभवात राहून सर्व सुखोपभोग घेत असतात आणि प्रयत्न करूनही अविश्रांत श्रम करून देखील काही जणांना दोन वेळेच्या पोटाची सोय कशी करायची, उद्याची तजवीज कशी करायची याची चिंता भेडसावत असते. असा भेदभाव का रे बाबा, नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला, नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला, थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. एकनाथ महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तिथे जातपात पाहिजे नसते. शिवाय भुकेला माणूस जर आपण जेवायला बसल्यावर दारात येऊन उभा राहिला तर अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य स्मरून आपल्या ताटातला घास प्रथम त्याला द्यावा. आणि एकनाथ महाराजांनी गाव जेवण देताना कधीच जात पाहिली नाही, त्यांनी फक्त प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर वास करत असतो हा विचार कृतीत आणला आणि गावातील प्रत्येक माणसाला आपल्या घरी जेवण देण्याची व्यवस्था केली. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज या सर्वांच्या कथा तोंडपाठ असल्या तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं मात्र आम्हाला कठीण जातं. जरी पंढरीचा राणा विठू महार जाहला, गावा बाहेर टाकले आम्ही आमूच्या भावाला. जरी पंढरीचा राणा विठू महार जाहला, गावा बाहेर टाकले आम्ही आमूच्या भावाला. भूतदयेचे अभंग आळवितो देऊळात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. जात उपजात मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशा वेगवेगळ्या चक्रांमध्ये आम्ही पहिल्यापासूनच इतके गुरफटत गेलो की सारे भारतीय माझे बांधव आहेत हे पाठ्यपुस्तकातलं वाक्य पुस्तकातच राहिलं. आणि प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठलाने विठू महाराजचं रूप घेऊन तो आमच्याबरोबर वावरला, पण तो खरोखरच महार आहे असं समजून त्याच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ व्हायला नको म्हणून आम्ही प्रत्यक्ष परमेश्वरालाच गावकुसा बाहेर हाकललं. भूतदया माणुसकी या गोष्टींचे गोडवे अजूनही आचरणात न आणता फक्त देवळातून गायले जातात, ते प्रत्यक्ष आचरणात आणले जात नाहीत हीच तर समाजाची खरी शोकांतिका आहे. आता वागण्याची तरा जरा निराळी असावी, आता वागण्याची तरा जरा निराळी असावी, अभंगाची एकतरी ओवी अनुभवा यावी. वर्ण भेद ज्याच्या मनी तोच मलिन पतित, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. इतकी वर्ष आम्ही आपापसात काही ना काही कारणांवरून एकमेकांना पाण्यात पाहत आहोत. कधी भाऊबंदकी आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते तर कधी जातीचा वृथा अभिमान आम्हाला समोरासमोर उभं करून आमच्यामध्ये तेढ निर्माण करतो. कधी आमच्या आत कुठेतरी दडून बसलेल्या दुष्ट प्रवृत्ती डोकं वर काढतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पायंडा आता आपणच मोडीत काढायला हवा. संतांनी अभंगांमधून जी शिकवण दिली आणि ओव्यांमधून जे तत्त्वज्ञान सांगितलं ते आता थोड्याफार प्रमाणात तरी जाणीवपूर्वक अनुभवायला हवं. इथून पुढे असा नियम असा दंडक आपण घालून घेऊया की जो कोणी वर्णभेद आणि जातीभेद यांचं अवडंबर माजवेल तोच या नव्या जमान्यात समाजाकडून बहिष्कृत केला जाईल, पापी समजला जाईल. तरच संतांनी आपल्याला दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने अंगीकारली जाईल.

0: नमस्कार मंडळी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेली आहे सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा पालकर. मंडळी, इंडियन आयडल बद्दल आपल्याला माहितच आहे. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली, म्हणजे अगदी पहिला दुसरा तिसरा सीझन होता, तेव्हाचे कलाकार आता खूप मोठे झालेले आहेत. सीझन 4, इंडियन आयडलच्या सीझन 4 मध्ये टॉप 15 मध्ये निवडली गेलेली गायिका आकांक्षा पालकर, ती सारेगम मराठीची सुद्धा फायनलिस्ट होती. ती आता देशाविदेशात कार्यक्रम करू लागलेली आहे. तुझा अबोला हा अल्बम तिच्या नावावर आहे, जो अशोक पत्कीने संगीत दिलं होतं. संजय चव्हाण यांची लेखणी त्याला मिळाली होती आणि देवकी पंडित, बेला शेंडे या सुप्रसिद्ध गायिकांनी या अल्बम मध्ये गायलं होतं. तेथेच आकांक्षा पालकरला सुद्धा संधी मिळालेली होती आणि तो अल्बम तिचा प्रकाशित झालाय. आता आकांक्षा कुठल्या कुठल्या देशात जाऊन आलेली आहे, महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये, तर ती करतेच करते कार्यक्रम आणि अनेक शोज मध्ये ती असते. आपण तिचा अनुभव विचारूया आणि गाण्याबद्दल जाणून घेऊया. आकांक्षा, खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार सगळ्यांना, आणि मी खूप आभार मानते तुम्ही मला इथे आमंत्रित केलं. थँक्यू सो मच.
0: येस, तुझ्याकडून आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय. इंडियन आयडल आम्ही बघत असतो टीव्ही वरती,
1: हो हो,
0: आणि सुरुवातीपासून बघत होतो. इतके सुंदर गातात सगळी मुलं, लहान लहान असतात तरी धिटाईनी गातात, त्यांचे बीट चुकत नाही, स्वर चुकत नाही, त्यांची वाहवा होते. काय किती मेहनत घेतात तुमच्यावर, तुला माहित असेल, तू आतमध्ये होतीस ना.
1: हो, बरोबर आहे. तर इंडियन आयडलची जर्नी सांगायची तर खूप कठीण पण होती आणि तशीच खूप मजेशीर पण होती. तिकडे कसं असायचं की एक 8 राऊंड असायचे, तुम्हाला ते पार करून मग तुम्ही टीव्हीच्या राऊंड पर्यंत पोहोचायचा. तर ते पोहोचायचा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमची ट्रेनिंग घेतात, खूप ट्रेनिंग होते त्यात, आणि व्हॉइस कल्चर जे आपण बोलतो त्याची ट्रेनिंग पण बरीच होते. तर तसा हा प्रवास खूप शिकण्यासारखा आहे इंडियन आयडलचा.
0: पण तुम्ही तिथे किती दिवस राहता ट्रेनिंग साठी?
1: जे पुढच्या राऊंडला जातात, जसं मी बोलली तुम्हाला टीव्ही राऊंडला, ते साधारण तिथे 2 महिने तरी राहतात आणि त्यांची सगळी ट्रेनिंग होते. सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत गाणी आहेत, रियाज आहे, सगळं करून घेतात.
0: आणि तुम्ही संगीत शिकलेलेच असता मुलं, पण
1: हो हो,
0: ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहायचं ते धैर्य कसं मिळतं? किती सजवलेलं स्टेज, समोर परीक्षक असतात, तेही मान्यवर असतात, ही धिटाई कुठून येते तुमच्यामध्ये?
1: हे म्हणजे प्रॅक्टिस करूनच येतं, ह्याला काही दुसरा फॉर्म्युला नाहीये. आणि शेवटी कलाकार म्हणजे नर्वसनेस तर असतात आपल्याला, पण तरी सुद्धा त्याच्यावर सगळं मात करून आपल्याला उभं राहून ते फेस करायचंय आणि ते कॉम्पिटिशन आहे शेवटी. तर तुम्हाला ती ताकद मिळतेच. स्टेज एक असं मंच आहे की आपल्याला ताकद मिळते गायला.
0: अच्छा, मग तू जेव्हा सीझन मध्ये आली होतीस, एंट्री जेव्हा तुझी झाली, तर तेव्हा तू किती वर्षाची असेल, म्हणजे 18-19?
1: हो, साधारण 18-19, बरोबर.
0: हा, तर 18-19 म्हणजे, आणि बाकीचे पण स्पर्धक होते तेही तुझ्या आजूबाजूला होते, कारण हे काय लिटिल चॅम्प्स नव्हतं ना हे?
1: नाही नाही, बरोबर. ह्याच्यात कसं असतं मी तुम्हाला सांगते, हे ओव्हरऑल इंडियातून सगळे कंटेस्टंट येतात इकडे. हे नुसतं असं नाही की लोकल आपलं असतं, तसं नाहीये. इथे खूप जण कम्पीट करतात तुमच्याबरोबर.
0: पण मग तुझी निवड कशी काय झाली होती?
1: निवड तर म्हणजे माझे जे जजेस होते त्यांना असं वाटलं की हिच्या व्हॉइस मध्ये काहीतरी बात आहे, तर हिला आपण पुढे घेऊन जाऊया. तर त्याप्रमाणे ते सिलेक्ट करतात कंटेस्टंट्सला की त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, आवाज कसा आहे.
0: हा, म्हणजे ते तिथे आल्यानंतर. पण पहिले तुमची एंट्री कशी होते, किती किती स्पर्धकांमधून निवडलात तुम्हाला?
1: स्पर्धक साधारण 150 तरी असतात स्पर्धक. हो,
0: बरं,
1: ओव्हरऑल इंडिया मी बोलते तुम्हाला, 150 असतात. हो,
0: ओके. आणि आता तिथे तुम्हाला कसं ग्रूम करतात, म्हणजे त्या वाद्यांबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहे का, हावभाव सांगितले, एक्सप्रेशन सांगितले, किंवा काय सांगतात?
1: इकडे आम्हाला एक ट्रेनर होते आनंद वैद्यनाथन या नावाचे, ते आम्हाला व्होकल ट्रेनिंग कशी असते, व्हॉइस कल्चर कसं करायचं, हे सगळं हावभाव शिकवायचे आम्हाला बसून. आणि वेस्टर्न टेक्निक एक असते ना, जे वेस्टर्न ट्रेनिंग करतात, तर तसंही आम्हाला खूप शिकवायचे, इंडियन एज वेल एज वेस्टर्न दोन्ही आम्हाला शिकवायचे ते.
0: ओके. मग तुला जेव्हा टीव्हीवर पाहिलं असेल तेव्हा समजा कॉलेजमध्ये असेल, महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापक किंवा प्राचार्य किंवा तुझे वर्गमित्र वगैरे, मग त्यांच्या रिएक्शन्स काय होत्या?
1: त्यांना तर खूप आनंद झाला होता. ते असं म्हणत होते की अरे ही तर आमची स्टार आहे. त्यांना म्हणजे बरंच तिकडे खूप एक्साइटमेंट होती त्या लोकांना की ही कधी येते आणि आम्ही हिला कधी बघतोय असं.
0: आणि आई बाबांना कसं वाटलं?
1: आई बाबांना तर खूप मस्त वाटत होतं. ते तर या जर्नी मध्ये माझ्या बरोबर होते, माझ्या सोबतच होते, त्यांचा पाठिंबा होता, सपोर्ट होता मला खूप, त्यामुळेच मी एवढी पुढे गेली होती.
0: मग आता इंडियन आयडल चे फोर्थ सीझन झाले वगैरे, मग सारेगामाचं कसं सुरू झालं?
1: ऍक्च्युली सारेगामा जे आहे ना ते माझ्या कॉलेजच्याच वेळेला झालं होतं. ते पण ते मराठीचा पहिला सीझन आला होता सारेगामाचा. तर तेव्हा माझे वडील मला म्हणत होते की तू ट्राय का नाही करत ह्याच्यात, बघ ह्याच्यात कसं वाटतंय तुला आणि तुला एक्सपिरियन्स पण येईल की टीव्ही मध्ये कसं गातात, कारण त्याची वेगळी टेक्निक असते. तर तिकडे मी अप्लाय केलं ऑडिशन साठी आणि तिकडेही माझं सिलेक्शन झालं होतं सारेगामा मराठीसाठी. हा, आणि आमच्या जज पण देवकी पंडित होत्या आणि अवधूत गुप्ते होते तेव्हा. हो, तर त्यांचंही छान मार्गदर्शन मिळालं मला.
0: आणि मग पुढे तू देवकी पंडित बरोबर गायलीस सुद्धा?
1: हो, तेही एक अजून एक सरप्राइझिंग मोमेंट आहे माझ्यासाठी, पण खूप छान एक्सपिरियन्स होता.
0: हो ना, तुला कसं वाटलं असेल ना की त्यावेळी त्या जज होत्या तेव्हा आपण इतके छोटे होतो.
1: हो,
0: अल्बम मध्ये गातात तिथे आपण पण गायिका म्हणून आलो होतो.
1: हो हो, अगदी छान वाटत.
0: बरं, मग आता हे सगळं झालं सारगमा वगैरे, मग नंतर तू कार्यक्रम करायला लागलेस, शोज करायला लागलेस, तर मग कोणते कोणते शोज तुझे सुरू झाले?
1: शोज आम्ही म्हणजे मराठी करायला लागली, मग हिंदी पण वेगळे कॉन्सेप्ट शोज जे असतात आता ते सगळे आम्ही करायला लागलो. आणि आम्ही फक्त इंडियामध्ये नाही पण बाहेरच्या देशी पण जाऊ लागलो. तिकडे सुद्धा खूप कार्यक्रम होतात आणि बॉलिवूड सॉंग्स ऐकण्यासाठी लोक खूप आतुर असतात तिकडे.
0: अच्छा, आता तुला दौरा झाला कुठल्या देशाचा?
1: आता मी सध्या आता रिसेंटली आफ्रिकेला जाऊन आली.
0: हिंदी सॉंग्स कार्यक्रम?
1: हो, सगळे हिंदी सॉंग्स, आपली जुनी गाणी, नवीन गाणी सगळे.
0: आफ्रिकेमध्ये आपली जुनी गाणी ऐकली जातात?
1: अरे हो हो, एकदम आवर्जून ऐकतात आपली जुनी गाणी.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणती गाणी गायलीस तिथे?
1: जसं लताबाईंची जी गाणी आहेत आपली पॉप्युलर, अजीब दास्ता है ये आणि अशी सगळी गाणी जी आपण गातो, जी एव्हरग्रीन पॉप्युलर सॉंग आहेत, ही सगळी गाणी ते लोक खूप खुशीने ऐकतात अगदी.
0: अच्छा.
1: हो हो.
0: आता आफ्रिकेमध्ये कुठल्या देशाला गेली होतीस?
1: आफ्रिकेला, ईस्ट आफ्रिकेत एक देश आहे युगांडा, तिकडे गेली होती मी आता.
0: अच्छा, आणि त्याच्या
1: परफॉर्म करायला.
0: पूर्वी अजून एक दौरा झाला ना तुझा?
1: पूर्वी अजून एक जो दौरा झाला होता त्यांनी मला हे दुसऱ्यांदा बोलवलं होतं. आता पहिल्यांदा मी तिकडेच गेली होती परफॉर्म करायला, तर त्यांना खूप आवडलं होतं, तर त्यांनी परत म्हणून दुसऱ्यांदा मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं.
0: तिथे लाईव्ह म्युझिशियन्स होते?
1: लाईव्ह म्युझिशियन्स पण असतात आणि आपण ट्रॅक्स वर पण गाऊ शकतो.
0: अच्छा, कारण तिथे
1: कॅराओके ट्रॅक्स वर आपण गातो तेच.
0: आपली गाणी वाजवणारे लोक तिथे आहेत म्हणजे आफ्रिकेत?
1: हो हो, ते लोक आपली गाणी वाजवतात, त्यांना व्यवस्थित सगळे पीसेस पण माहित असतात.
0: अच्छा, व्हेरी गुड.
1: हो हो, खूप टॅलेंटेड लोक आहेत तिकडे.
0: आणि आता या आफ्रिकेमध्ये मग तू काही आफ्रिका बघितलास का तिकडे?
1: हो, आफ्रिका तर खूप सुंदर आहे, तिकडे निसर्ग खूप छान आहे आणि तिकडे जसं आपण बोलतो प्राणी, वाईल्ड अॅनिमल्स खूप फेमस आहेत, तर तेही आम्हाला दाखवण्यात आले.
0: अच्छा.
1: हो हो, खूप मजा आली, खूप छान टूर होती आमची.
0: अच्छा, मग तुम्ही ते हे घेतली म्हणजे जंगलची टूर वगैरे ती सगळी घेतली तुम्ही, है ना?
1: हो हो हो.
0: आणि काय खायला पिणं तिथे काय होतं मग?
1: खाणं पिणं आपल्या भारतीय लोकांसाठी सगळ्यात छान आहे तिकडे, कारण भारतीय लोकांना प्रिफरन्स दिला जातो तिकडे आणि खूप आपले जे सगळे डिशेस आहे इंडियन सगळं तिथे मिळतं आपल्याला.
0: बर,
1: काही प्रॉब्लेम येत नाही.
0: अच्छा, मग तुला तिथे काही अशी माहिती मिळाली की महाराष्ट्र मंडळाचे लोक आहेत तिथे, काय आपले सण उत्सव होतात वगैरे अशी माहिती मिळाली?
1: हो तिकडे गणपतीचा सण खूप मोठा होतो म्हणे मी ऐकलंय. आणि महाराष्ट्र मंडळ पण आहे तिकडे, मोठ्या प्रमाणात ते लोक करतात तिकडे कार्यक्रम.
0: युगांडाला आहे एक महाराष्ट्र मंडळ.
1: हो, युगांडाला आहे तिकडे. इनफॅक्ट सगळे असोसिएशन आहेत, राजस्थानी पण आहे आणि बंगाली असोसिएशन पण आहे.
0: आणि आपले लोक पण खूप जाऊन राहतात ना, महाराष्ट्रीयन लोक खूप आहेत तिकडे.
1: हो, आपली लोक पण खूप आहेत, गुजराती लोक पण खूप आहेत.
0: मी काही केनिया वगैरे देशातल्या घेतल्या होत्या मुलाखती,
1: हो.
0: त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तिथे सगळे सण उत्सव करतो. मग शाळांमध्ये कुठे म्हणजे तिकडची भाषा बोलावी लागते. मराठी शाळा वगैरे अजून तयार नाही झाल्यात आफ्रिकेमध्ये, पण तुझं सांगण्यावरनं की हिंदी म्हणजे एवढं तिथे छान वेलकम होतं हिंदी सॉंग्स वगैरे, तर ते हिंदी सॉंग्स ऐकायला जे लोक आले होते ते वेगळे असतील ना, म्हणजे कोणी गुजराती असतील कोणी बंगाली असतील, पण त्यांना हिंदी सॉंग्स ऐकायला आवडतात असे असतील ते.
1: हो, हिंदी सॉंग्स त्यांना एवढे आवडतात ना की ते खूप आवर्जून ऐकतात आणि खूप छान ऑडियन्स आहेत. म्हणजे तुम्हाला कॉन्सिव्ह ऑडियन्स मिळतील तिकडे.
0: हा, इथे बसून कल्पना येऊ शकत नाही की
1: हो
0: आपले चाहते तिथे आहेत आफ्रिकेमध्ये. तर
1: हो.
0: आफ्रिकेमध्ये जाऊन तू आलीस, आता महाराष्ट्र आणि भारतामध्ये इथे कुठे कुठे कार्यक्रम तू केलेस?
1: भारतात मी दिल्लीमध्ये कार्यक्रम केलाय, राजस्थानला केला आहे आणि साऊथला पण केला आहे मी कार्यक्रम. खूप ठिकाणी मी कार्यक्रम केलेत.
0: गुजरातला केलं असेलच थोडं.
1: गुजरातला पण केला आहे
0: हा.
1: आणि महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत मी.
0: हा, छान. आणि
1: हो.
0: आता ही हिंदी सॉंग्स चे कार्यक्रम असतातच, खास मराठी सॉंग्स चे पण तू कार्यक्रम करतेस, म्हणजे मराठी भाषा ती पण तुला खूप आवडतात ना, मराठी गाणी म्हणायला सुद्धा.
1: हो, अगदी मराठी भाषेत हमखास कार्यक्रम असतात, खूप असतात.
0: हा. तर मग आता पुढे काय करायचं, म्हणजे आता तुझं शिक्षण गाण्याचं कुठपर्यंत झालं, मग त्याच्यानंतर पुढे काय शिकायचं आहे का तुला?
1: गाण्याचं शिक्षण अगदी माझं लहानपणापासूनच सुरू झालं होतं. म्हणजे मी सुगम संगीत, क्लासिकल सगळं शिकली आहे. आणि तुम्ही ऐकलंच असेल नाव, श्री अजित कडकडे माझे गुरु आहेत, अजूनही मी त्यांच्याकडे जाते. आणि तुलिका घोष यांच्याकडे मी क्लासिकलची ट्रेनिंग घेतली. हो, तर गुरु खूप आहेत मी संगीतासाठी, कारण वेगवेगळं संगीत आपल्याला शिकलं पाहिजे ना.
0: हो.
1: तर त्या हिशोबाने मी वेगवेगळं संगीत शिकली आहे.
0: बरं, वेगवेगळं संगीत आहे पण म्हणजे वेगळ्या भाषेमधली गाणी पण घेतली का कधी?
1: हो, वेगळ्या.

0: শুধু যে তোমার, আমি যে তোমার।
1: किती वेळ गोड वाटतं ते गाणं ऐकायला.
0: हो हो हो
1: खरंच छान. पण काय ग, आता तू संगीत क्षेत्रातली व्यक्ती आणि त्याच्यातच करिअर करणारी व्यक्ती आहेस.
0: हो
1: आम्ही असं ऐकलं की आता 1-2 वर्षापूर्वी तुझं लग्नही झालं आणि तू आकांक्षा पालकरची आकांक्षा परमार झालेली आहेस.
0: हो हो हो बरोबर।
1: गाण्याचं चीज होतंय की नाही?
0: हो खूपच, म्हणजे हा हे एक अजून एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। लग्न होणं म्हणजे
1: हा
0: आपलं सगळंच टोटली दुनिया बदलते आपली।
1: हा हा
0: आणि मुळात म्हणजे कसं, माझे जे हस्बंड आहेत आणि सासरची मंडळी आहेत, ते सुद्धा मला खूप सपोर्ट करतात गाण्यात।
1: क्या बात है.
0: हो अगदी, कार्यक्रमासाठी जाणं आणि मग कधी उशिरा पण येणं, कोणाचं काहीही असा प्रॉब्लेम नसतो आणि खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे घरात।
1: छान छान, हेच महत्वाचं आहे ना. म्हणजे
0: हो हो
1: आपण करिअर करण्यासाठी घरच्या माणसांचा सपोर्ट लागतोच लागतो. म्हणजे ते आनंदात झालं पाहिजे, जे काही करिअर आहे ते आनंदात पुढे जातं आपण.
0: हो हो बरोबर आहे।
1: बरोबर आहे. आणि आता घरचं पण कधी काही फंक्शन असेल तुमचे, समजा तुमची घरची मंडळी जमली आहेत, हळदी कुंकू आहे किंवा कोणा बारसं आहे किंवा काय, अशा
0: बरोबर।
1: मध्ये कधी म्हणाले का कोणी की गाणं म्हण वगैरे?
0: हो गाणं म्हणायला तर सगळेच सांगतात मला, जर एखादं गाणं ऐकव मला।
1: हा म्हणजे छान आवडतं सगळ्यांना म्हणजे.
0: हो हो सगळ्यांना आवडतं।
1: बर, आता तुझा स्वतःचा रियाज कसा काय असतो? म्हणजे आता तुला सतत गावं लागतं म्हणजे तुला रियाज पण करावा लागतो ना?
0: हो नक्कीच, रियाज हा नेहमीच करावा लागतो। आणि माझं एक असं रुटीन आहे की सकाळी मी रियाज शक्यतो चुकवत नाही, कारण सकाळचा जो रियाज आहे, आपण ओंकार लावतो जो, त्याच्या अंगाने आपला श्वास चांगला राहतो आणि गाणाऱ्यांसाठी श्वास हा खूप महत्वाचा आहे।
1: हो बरोबर.
0: हा आणि तुमचा आवाजही कणखर राहतो, तर सकाळचा रियाज खरंच तुम्ही केला पाहिजे, तर तो नेहमीच करते।
1: आता मला सांग की तुझं गाणं ऐकताना एक स्पेशल गाणं आपण ऐकतोय असं वाटतं की गाणं शिकणारे खूप असतात.
0: हो
1: त्या भावना आणि तेवढे खाचे खुचे आणि तेवढ्या सगळ्या जागा घेणं हे सगळ्यांना जमत नाही, तर तुमचा शिकण्याचा रियाज कसा असतो? गाणं जेव्हा तुम्ही एखादं इमिटेशन करणार की आता लताबाईंचं गाणं मला म्हणायचंय, हा कसं ऐकता कसं?
0: सुरुवातीला आपण गाणं ऐकलं पाहिजे,
1: हे
0: खूप वेळा ऐकलं पाहिजे, एकदा नाही आपण 10 वेळा निदान ते गाणं ऐकलं पाहिजे। गाणं ऐकण्याने काय होतं की आपण त्याच्यातले एक्सप्रेशन्स नोट करू शकतो की लताबाईंनी कुठे काय एक्सप्रेशन दिलंय, श्वास कुठे घेतला आहे, ते सगळं आपण आत्मसात करू शकतो।
1: बरोबर.
0: तर मी माझी स्टडी अशी आहे, मी 10 वेळा गाणं ऐकते आणि त्याच्यातले जितके पण एक्सप्रेशन्स कुठे आहेत आणि बारकावे काय आहेत ते सगळं मी ऐकते आणि प्रयत्न करते तसा गायचा। तर हा माझा अभ्यास आहे गाण्यावर।
1: बरोबर. पण म्हणजे त्या जागा कळण्यासाठी पण आपल्याला ते स्वर माहिती असावं लागतात, एकतर कळल्यानंतर ते वळावं पण लागतं काही
0: लोकांना। बरोबर आहे.
1: बरोबर आहे. तर त्यासाठी तुमचा रियाज जो आहे चांगला नाही का, सगळे कोमल तीव्र स्वर सगळे, जर तुम्हाला माहिती आहेत की ह्या जागा म्हणजे नक्की काय आहे, कुठले स्वर लावले आहेत त्याच्यामध्ये, म्हणून
0: बरोबर
1: होत आहे हे तुम्हाला ओळखता येतं कारण तुमचं शिक्षण झालंय त्याच्यामध्ये। बरोबर.
0: हो शिक्षण झालंय. आणि दुसरं म्हणजे कसं की आम्हाला उपजत संगीत आलेलं आहे,
1: हा
0: ते पण इम्पॉर्टंट आहे।
1: हा
0: थोडं तुम्हाला जाण असेल ना संगीताची, तर तुम्हाला हे कोणी म्हणजे सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः हे ओळखू शकता।
1: बरोबर.
0: हो
1: असं वाटतं ना, किती छोटी मुलं असतात तरी त्यांना जाण असते तेव्हा ते कसे गाऊन जातात नाही का?
0: हो हो हो बरोबर आहे.
1: उपजत पण असतच ते. पण आता तुमच्या फॅमिलीमध्ये तसं सिंगिंग काही होतं का, म्हणजे आई वडील आजोबा वगैरे?
0: एक खास गोष्ट मी सांगू इच्छिते, माझी आजी होती म्हणजे बाबांची आई, ती तिला गाण्याचा खूप वेड होता, म्हणजे गाण्याचं भरपूर वेड होतं आणि तिला एक लता मंगेशकरच्या कॉयर मध्ये गायची संधी मिळाली होती।
1: ओहो.
0: हो तर एकदाच ती गायली आहे, पण ही आठवण ती नेहमी आम्हाला सांगायची।
1: अच्छा.
0: तर मला असं वाटतं की तिकडूनच कुठेतरी तो वारसा आलेला आहे।
1: आणि वारसा आल्यानंतर मग तुम्हाला डेव्हलप करायला मात्र स्वतःचा अभ्यास, स्वतःची जिद्द

0: हे सगळं
1: हो हो हो
0: तेव्हा तुम्ही आता एवढ्या पोझिशनला पोहोचता की एका
1: हो माझे वडील काका सगळे चांगले गातात, सगळ्यांचा आवाज चांगला आहे.
0: हो का?
1: हो हो
0: अच्छा, पेटी वाजवत असतील ना?
1: पेटी मी

0: बरोबर.
1: हो
0: तर मग आता या पोझिशनला आपण आलेले आहोत की परदेशातून आपल्याला आमंत्रण वगैरे येत आहेत,
1: हो हो
0: तरी
1: नक्कीच.
0: पण इकडे आपण महाराष्ट्रामध्ये आणि इकडे तिकडे आपण कार्यक्रम करतच असतो, वेगवेगळे कार्यक्रम, नाही का?
1: हो हो बरोबर.
0: तुला आकांक्षा खूप खूप शुभेच्छा तुझ्या करिअरसाठी, आणि
1: हो हो
0: नाव मिळवत राहा. तुझं सुंदर सुंदर गाणं जे आहे ते अधिक डेव्हलप होऊ दे, आम्हाला ऐकायला मिळू दे, आणि वेगवेगळ्या
1: नक्की नक्की.
0: अल्बम्स येऊ देत युट्यूबवर वगैरे, सगळ्यांना ऐकायला मिळू देत ही शुभेच्छा.
1: थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: थँक्यू.

से नेहा हमार होय गवा सारा चौपट मोरा रोजगार ओ।

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 212 दशक 16 महद्भूत निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वीचं मूळ पाणी आहे, पाण्याचं मूळ अग्नी आहे, अग्नीचं मूळ वारा किंवा पवन आहे हे मागे सांगितलं। आता पवनाचे मूळ ऐका, सर्वांमध्ये चंचल असलेला केवळ अंतरात्मा हेच वायूचं मूळ आहे। तो येतो जातो पण दिसत नाही, स्थिर होऊन बसत नाही, त्याचं रूप हे वेदश्रुतींनाही अनुमानता येत नाही। ब्रह्माचं आद्य मूळ स्फुरण म्हणजे अंतरात्म्याचं लक्षण। जगदीश्वरापासून त्रिगुण पुढे झाले, त्या त्रिगुणापासून भूत झाली, नंतर ती स्पष्ट दशेला आली। त्या भूतांचं स्वरूप विवेकाने ओळखावं। त्यामध्ये मुख्य आकाश चारही भूतांमध्ये विशेष आहे, त्याच्या प्रकाशामुळे सगळीकडे प्रकाश पसरतो। विष्णू हा महा अद्भुत असा भूतांचा संकेत आहे, परंतु त्याचा अनुभव घेतला पाहिजे। भूतांची माहिती विस्ताराने सांगितली, त्या भूतांमध्ये व्यापक काय आहे ते पाहून त्याचा प्रत्यय घेता येतो। आत्म्याच्या चपळपणापुढे वायू हा किती पापडा आहे, आत्म्याचं चपळपण हे समजून घ्यावं। आत्म्याशिवाय काम चालत नाही, आत्मा दिसत नाही किंवा आढळत नाही। गुप्त रूपाने नाना विचार चालवतो, त्याने पिंड ब्रह्मांड व्यापून धरलंय, नाना शरीरामध्ये तो विराजमान झालेला आहे। विवेकी जनांना तो जगाच्या आतबाहेर असल्याचं लक्षात आलं। आत्म्याशिवाय देह चालेल ही कल्पनेत देखील घडणार नाही। अष्टधा प्रकृती त्याच्यामुळेच व्यक्त रूपाला आलेल्या आहेत। मुळापासून शेवटपर्यंत सगळं काही आत्माच करतो। आत्म्याच्या पलीकडे निर्विकारी परब्रह्म आहे। आत्मा शरीरामध्ये राहतो, इंद्रियांचं ग्राम असतं ते जागृत करतो, देह आणि अंतरात्मा यांच्या संयोगामुळे नाना सुख दुःख भोगतो। सात आवरणांचं ब्रह्मांड, त्या सात आवरणांचं पिंड, त्या पिंडामध्ये सर्वश्रेष्ठ असा आत्मा आहे, तो विवेकाने ओळखावा। शब्द ऐकल्यावर समजतो, समजल्यावर प्रत्युत्तर देतो। त्वचेद्वारे कठीण आणि मृदू शीत उष्ण जाणतो, नेत्राद्वारे पदार्थ पाहतो, नाना पदार्थांचं परीक्षण करतो, मनाद्वारे उच्च नीच जाणून घेतो। क्रूरदृष्टी, सौम्य दृष्टी, कपटदृष्टी, कृपादृष्टी, नाना प्रकारच्या दृष्टी आहेत हा भेद जाणवतो। जिभेमध्ये नाना स्वाद असतात, त्याच्यातील भेदाभेद निवड करता येते। जे जे जाणलं ते विशद करून बोलतो। उत्तम अन्नाचा सुगंध, नाना सुगंध, परिमळ, नाना फुलांचे वास हे नाक जाणते। जिभेने स्वाद घेणे, हाताद्वारे देणे घेणे, पायामुळे सर्व काळ जाणं येणं, शिसनाद्वारे सुरत भोग भोगतो, गुदद्वाराने मलमूत्र त्याग करतो, मन सगळं काय आहे त्याची कल्पना करतं। असा त्रिभुवनामध्ये एकटा आत्माच व्यापार करीत असतो, त्याचं वर्णन करण्याला त्याच्याशिवाय दुसरा थोर कोणीही नाही। ज्याचा महिमा सांगेल असा दुसरा कोण आहे? आत्म्याचा व्याप न भूतो न भविष्यती आहे। 14 विद्या, 64 कला, धूर्तपणाच्या नाना कला, वेद शास्त्र पुराण सोहळा, त्याच्या विना कसा राहील? इहलोकाचं वर्तन, परलोकी सारासार विचार हे सगळं आत्माच करत असतो। नाना मते, नाना भेद, नाना संवाद विवाद तो करतो, मुख्य तत्व विचार तो करतो, त्यामुळे त्याला सर्व सृष्टीच्या व्यापाचं रूप आलंय। त्यामुळे सगळं काही सार्थक झालं। लिहिणं, वाचणं, पाठांतर करणं, विचारणं, अर्थ सांगणं, अर्थ करणं, गाणं वाजवणं, नाचणं हे सगळं आत्मेमुळे होतं। नाना सुखांमुळे आनंद होतो, नाना दुःखांमुळे कष्टी होतो, देह धरतो आणि सोडतो, असे नाना प्रकार आहेत, अशी आत्म्याची माहिती समर्थ देत आहेत। पुढील माहिती ऐकूया पुढील भागात। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. जेथे मीपणाचे ठाणे, तेथे दुःखाचे साम्राज्य असणे, हा आहे नियम. म्हणून मी सांगतो राखावा नेम. सर्वस्वी व्हावे भगवंताचे, मी माझे सोडून साचे. बाह्य मीपणाने जरी सोडले, पण अभिमानाने वृत्ती बळावली, तेथे घाताला सुरुवात झाली. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनावर. राम करता हे जाणून चित्ती, जगात संत ऐसे वर्तती. साधनी सावधान जाण, हेच साधकाचे मुख्य लक्षण. बाह्य वेषाने कसाही नटला, जगाला भुलविता झाला, तरी जोवरी नाही चित्त स्थिर, कसा पावेल रघुवीर. आजवर केल्या गोष्टी फार, भल्या बुऱ्या असतील जाण. त्याचा न करावा विचार, पुढे असावे खबरदार. मानावी परस्त्री माते समान, दुसऱ्याचे न पहावे उणेपण. परनिंदा टाळावी, स्वतःकडे दृष्टी वळवावी. गुणांचे करावे संवर्धन, दोषांचे करावे उच्चाटन. याला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. प्रपंच न मानावा सुखाचा, तो असावा कर्तव्याचा. वृत्ती असावी स्थिर, चित्ती भजावा रघुवीर. असा करा काही नेम, जेणे जवळ येईल राम. प्रपंचाची धरिता कास, दुःखची पावे खास. प्रपंच हाच आधार, प्रपंचावीण निराधार. ऐशी होई ज्याची वृत्ती, समाधान न ये त्याचे हाती. तुम्ही सुज्ञ भाविक जाण, एवढे ऐकावे माझे वचन. दुष्ट मतीची उत्पत्ती, ही दुर्जनाची संगती. भावे धरिता रघुपती, सर्व संकटे दूर जाती. वृत्ती असावी खंबीर, ज्याचा आधार रघुवीर. दुर्जनांचे जैसे मन, पाषाणास न फुटे द्रव जाण. तैसे प्रपंची इच्छी जो सुख, जे आजवर कोणास न मिळाले देख. प्रपंचाचे दुःख जाण, ते मी पण असल्याची खूण जाण. जगात वर्तावे, घरात असावे, व्यवहारात आणि प्रपंचात वागावे. परी न कोठे गुंतावे. फार दिवसांचा वृक्ष झाला, घरातील घडामोडी दिसती त्याला. जैसे तो न सोडी आपले स्थान, तैसे वागावे आता आपण. ज्याचे घरी रामाचा वास, तेने न राहावे कधी उदास. सदा राखावे समाधान, मुखी भगवंताचे नाम. आता प्रेम ठेवा नामी, कृपा करील चक्रपाणी. आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. रामा वाचून न आणावा विचार, हाच माझा आशीर्वाद. जेथे नाम तेथे राम, हा ठेवावा विश्वास. कृपा करील रघुनाथ खास.
2: जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, या कार्यक्रमाचा आज 31वा भाग मी सादर करतो आहे. या आणि मागच्या एका भागापासून आपण द्रष्टा उद्योगपती असलेले JRD टाटा यांचं अत्यंत प्रेरणादायी असं चरित्र पाहतो आहोत. सुरुवातीच्या काही भागांमध्ये आपण त्यांच्या कुटुंबाविषयीची माहिती घेऊया. मंडळी, कापडाच्या व्यापारासाठी जमशेदजी मुंबईला आले. भारतातच कापड निर्मिती करण्यासाठी त्यांनी मँचेस्टरहून यंत्रसामग्री मागवली. 1874 सुमाराला नागपूरमध्ये एम्प्रेस मिल सुरू झाली. जमशेदजी हे केवळ उद्योजक नव्हते, तर भारताच्या सर्वांगीण विकासाचं स्वप्न पाहणारं एक महान व्यक्तिमत्व होतं. त्यांची दृष्टी व्यापक आणि भविष्याचा वेध घेणारी होती. त्यांच्या डोळ्यापुढं 3 स्वप्नवत प्रकल्प होते, ज्या स्वप्नांना त्यांना आकार द्यायचा होता आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारीही होती. मंडळी, स्वप्न तर प्रत्येक व्यक्ती पाहतच असते. झोपेतली स्वप्न झोप संपल्यानंतर बहुधा आपल्याला आठवत नाहीत, पण जी व्यक्ती जागेपणे काहीतरी भव्य दिव्य करण्याची स्वप्न पाहते अशा व्यक्तीला ती स्वप्न झोपू देत नाहीत. जमशेदजींची स्वप्न ही अशा प्रकारची होती. आपल्या देशातल्या गरीब व्यक्तींचं आणि सर्वसामान्य माणसांचं जीवन सुधारावं ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कधीकधी भारतातल्या गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल बोलताना तर त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. भारताची प्रगती व्हायची असेल तर भारतीय तरुणांना उद्योग आणि तंत्रशिक्षण यामध्ये पारंगत केलं पाहिजे हे त्यांनी जाणलं. त्यासाठीच त्यांना भारतात बौद्धिक संपदेचा विकास करण्यासाठी विश्व विद्यापीठ स्थापन करायचं होतं. असं विद्यापीठ की जिथून तरुण पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडतील, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचं शिक्षण घेऊन स्वतंत्र संशोधन करून भारताच्या विकासात ते तरुण सहभागी होतील. भारताचा केवळ बौद्धिक विकास होऊन भागणार नाही, तर भौतिक विकास आणि सुविधा देखील निर्माण होणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जमशेदजींना पोलाद निर्मिती प्रकल्प आणि जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती करायची होती. मंडळी, जमशेदजी टाटांसारख्या व्यक्तींची दृष्टी कशी काळाच्या पलीकडे पाहणारी असते ते पहा. त्यावेळी मुंबईला कापड गिरण्या नुकत्याच सुरू झालेल्या होत्या, पण त्यांच्यामुळं होणाऱ्या प्रदूषणाचा धोका आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी याचं चित्र त्यांना अस्वस्थ करत होतं. त्यावेळी कापड गिरण्यांमध्ये इंधन म्हणून दगडी कोळशाचा वापर होत होता. गिरण्यांची धुराडी धुराच्या काळ्या रेषा वातावरणात ओढून वातावरण प्रदूषित करत होती. त्यामुळे जमशेदजींना विजेवर चालणाऱ्या गिरण्या किंवा उद्योग सुरू करायची इच्छा होती. पण वीज तेव्हा आजच्या इतकी दैनंदिन जीवनाचा एक भाग झालेली नव्हती. तिच्या वापराची नुकतीच कुठं सुरुवात झाली होती. त्या काळात आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य होतं. जमशेदजींच्या मनात असलेले हे 3 प्रकल्प साकार होण्यासाठी सरकारचं सहकार्य आवश्यक होतं, पण ब्रिटिशांनी त्यांना सहकार्य देण्याचं नाकारलं. पण स्वस्त बसतील ते जमशेदजी कसले? त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंबर कसली होती? भारतात विज्ञान, कला आणि उद्योग यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या डोक्यात जी विश्वविद्यालयाची संकल्पना होती तिला मूर्त रूप देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे नुसता पाठपुरावाच केला असं नाही, तर आतापर्यंत टाटांनी कमावलेल्या संपत्तीतून एक तृतीयांश मालमत्ता त्यासाठी द्यायचं त्यांनी ठरवलं. असा विचार करणारा आणि त्यासाठी एवढा त्याग करणारा उद्योगपती विरळाच. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी त्यांना ब्रिटिश सरकारशी खूप संघर्ष आणि पाठपुरावा करावा लागला. लॉर्ड कर्झन तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय होता. त्यानं वैयक्तिक आकसापोटी टाटांना या गोष्टीसाठी खूप पाठपुरावा करायला लावला, पण शेवटी प्रचंड जिद्द, त्याग आणि सततचा पाठपुरावा यातून बंगलोर इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झाली. या संस्थेतून मिळणाऱ्या शिक्षणाचा दर्जा आणि होणारं संशोधन उच्च दर्जाचं होतं. पुढे याच संस्थेच्या तोडीची दुसरी एक शैक्षणिक संस्था टाटांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. तिचं नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, TIFR. मंडळी या दोन्ही संस्थांनी भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी मोलाचा हातभार लावून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन कार्य इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतच केलं. जमशेडजींनी जलविद्युत निर्मितीसाठी डोंगरमाथ्यांवर कृत्रिम सरोवरांची निर्मिती केली आणि तिथलं पाणी खाली आणण्यासाठी पाईपद्वारे कृत्रिम धबधबे तयार केले, त्यातून विद्युत निर्मिती व्हायला लागली. पोलाद निर्मितीसाठी त्यांनी खाणींचा आणि खनिज संपत्ती असलेल्या जमिनीचा शोध परदेशी तंत्रज्ञाना भारतामध्ये आणून घेतला आणि लवकरच या प्रकल्पाची पायाभरणीसुद्धा झाली. हे सगळं करण्यासाठी जमशेटजींची अविश्रांत धडपड सुरू होती. ज्यांना यासंबंधी आणखी जाणून घ्यायचं कुतूहल असेल त्यांनी जमशेटजी टाटा यांचं भारत प्रेम हे RM लाला यांनी लिहिलेलं पुस्तक अवश्य वाचावं. पुढे या सगळ्या कंपन्या जमशेटजींनी टाटा अँड सन्समध्ये विलीन केल्या. जमशेटजींना दोराब आणि रतन अशी दोन मुलं होती. याच सुमाराला जमशेटजींच्या पत्नीच्या भावाचा म्हणजे दादाभाई टाटा यांचा दत्तक मुलगा रतन दादाभाई टाटा हा सुद्धा शिक्षणात आणि व्यापारात आपल्या बुद्धीची चमक दाखवत होता. योगायोगानं जमशेटजींचा धाकटा मुलगा आणि RD या दोघांचं नावही सारखंच म्हणजे रतन हे होतं. हेच रतन दादाभाई टाटा पुढं RD या नावानं प्रसिद्ध झाले. जमशेटजींच्या पारखी नजरेत त्यांची हुशारी भरली. या RD-च्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून जमशेटजीच होते, तेच त्यांचं रोल मॉडेलही होतं. जमशेटजींनी मुंबईतल्या ज्या एल्फिन्स्टन कॉलेजात शिक्षण घेतलं होतं त्याच कॉलेजातून RD-नी शिक्षण घेतलं. पुढं मद्रास इथल्या कृषी विद्यापीठामधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि नंतर आपल्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात ते मदत करायला लागले. त्यांचे वडील अतिपूर्वीच्या देशांशी व्यापार करत होते. या व्यापारात त्यांनी आपल्या वडिलांना मदत करून आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. RD-ची बुद्धिमत्ता आणि त्यांच्यातील क्षमता जमशेटजींच्या चाणाक्ष नजरेनं हेरली आणि त्यांना आपल्या कापड व्यवसायामध्ये भागीदार करून घेतलं. पुढे 1887 टाटा अँड सन्सची स्थापना झाल्यानंतर जमशेटजींनी आपला मोठा मुलगा दोराब आणि RD यांना या कंपनीचं भागीदार करून घेतलं. तर मंडळी, हे प्रेरणादायी चरित्र आपण पुढच्या भागामध्ये आणखी पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां हो तुम. आजच्या या कार्यक्रमात एका अतिशय गाजलेल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा एक भावस्पर्शी किस्सा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या संगीतातील 60 दशकातील गाणी त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे अजून देखील रसिकांच्या लक्षात आहेत. त्या काळात गाणं बनवणं हे एक कमालीचं मस्त असं टीमवर्क होतं. गीतकार, संगीतकार, गायक, गायिका, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री हे सर्वजण एकत्र येऊन ही मीटिंग अटेंड करत असत. त्यामुळे या सर्वांच्या भावना या गाण्यामध्ये आपोआपच झिरपत असत. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये डिजिटल रेकॉर्डिंगच्या काळात हा असला प्रकार काही राहिलेला नाही. प्रत्येकजण आपल्या वाट्याचा पीस गाऊन जातो किंवा वाजवून जातो आणि नंतर हे सगळे पीसेस एकत्र करून गाणं बनतं. त्यामुळे या गाण्यांना एक कृत्रिमपणा आलेला दिसतो. पूर्वीच्या गाण्यांमधील एक जिन्सीपणा, होमोजिनियसनेस, आजच्या गाण्यांमध्ये औषधालाही सापडत नाही. त्यामुळे जुनी गाणी जी 60-70 वर्ष उलटून गेली तरी ही गाणी आपल्या मनात अगदी खोल रुजलेली आहेत. त्यातील म्युझिक पीसेससहित आपल्याला ही गाणी आठवतात, हे वैशिष्ट्य. मित्रांनो, या काळातील या गोल्डन इरामधील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या कथा देखील थक्क करायला लावणाऱ्या आहेत बरं का. परस्परांवरील विश्वास, एकमेकांची घेतलेली काळजी आणि चांगलं असंच काही घडवायचं हा ध्यास यातून या सर्व कलाकृती घडत होत्या. आज अशाच एका गाण्याच्या मेकिंगची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, 1967 साली सुनील दत्त आणि नूतन यांचा मिलन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटातील गाणी अतिशय गोड होती. ही गाणी लिहिली होती आनंद बक्षी यांनी आणि त्याला संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरालाल यांचं. या चित्रपटात लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं सावन का महिना, पवन करे सोर, जियरा रे झुमे ऐसे जैसे बनवा नाची मोर हे गाणं खूप गाजलं होतं. 1967 सालच्या बिना का गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात या गाण्याने पहिला क्रमांक पटकावला होता. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस हा किस्सा आहे. झालं असं होतं, या गाण्याच्या रिहर्सल झाल्या, गाणं रेकॉर्ड करायचा दिवस देखील ठरला, पण रेकॉर्डिंगपूर्वी अचानक गायक मुकेश यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला आणि काही काळ डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला. त्यानंतर काही दिवसांनी मुकेश यांनी पुन्हा रेकॉर्डिंग सुरू केले, पण डॉक्टरांनी त्यांना काळजी घ्यायला सांगितली होती. त्यांच्या आजारापूर्वी लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी या गाण्याची जी धून बनवली होती त्यावेळी या गाण्यात लता मंगेशकर आणि मुकेश यांचे दोन मोठे आलाप गायचे होते. परंतु आता सिच्युएशन बदलली होती. डॉक्टरांनी मुकेशला हाय पिचची गाणी गायला बंदी घातली होती. आपली तब्येत सांभाळूनच गाणी गा असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी मुकेश यांच्यासाठीचा आलाप आता काढून टाकला आणि त्या जागी फक्त म्युझिक पीसेस ठेवायचा निर्णय घेतला. मित्रांनो, कुठून तरी ही बातमी मुकेश यांना कळाले आणि त्यांना आधी वाईट वाटले, पण संगीतकार आपली किती काळजी घेत आहेत हे ऐकून बरे देखील वाटले. गाण्याच्या पूर्वी रिहर्सल झाल्या होत्या, आता पुन्हा थोड्याशा रिहर्सल झाल्या, यातला मुकेशचा आलाप आता काढून टाकला होता, फक्त लताचा आलाप गाण्यामध्ये होता. आता गाण्याच्या फायनल रेकॉर्डिंगची वेळ आली. फायनल टेक घेण्यापूर्वी लता आणि मुकेश आपापसात बोलत होते. त्यावेळी मुकेश यांनी लताला सांगितले, तू लक्ष्मीकांत पॅरालाल यांना काही सांगू नकोस, पण या गाण्यातील आलाप मी घेणार आहेच. त्यावर लता म्हणाले, मुकेश भैया, तुम्ही असं करू नका, तुम्हाला डॉक्टरने हाय पिचची गाणी गायला मनाई केली आहे. पण मुकेश आपल्या भूमिकेवर ठाम होते. ते लताला असे देखील म्हणाले, जर माझा आलाप खराब असेल तर आपण तो गाण्यातून काढायला सांगू. मुकेशच्या हट्टापुढे लता शांत राहिली. मामला दोघांमध्येच होता. गाण्याचे फायनल रेकॉर्डिंग सुरू झाले. पहिला अंतरा झाला, त्यानंतर लताचा आलाप आला, आता दुसरा अंतरा झाला, इथे मुकेशचा आलाप होता. लक्ष्मीकांत पॅरालाल यांनी म्युझिक पीसेस वाजवण्याकडे इशारा केला, पण त्याचवेळी म्युझिक रूममधून मुकेशने आलाप गायला सुरुवात केली. सर्वजण अचंबित झाले. मुकेशने हातानेच
चालू ठेवा असे सांगितले. लक्ष्मीकांत पॅराला यांचा नाईलाज झाला आणि मुकेशचा आलाप या गाण्यामध्ये आला. रेकॉर्डिंग झाल्यानंतर संगीतकाराने मुकेशला विचारले, तुम्ही आलाप का घेतला? डॉक्टरांनी तुम्हाला हाय पिचची गाणी गाऊ नका असे सांगितले आहे ना? त्यावर मुकेशने जे उत्तर सांगितलं ते फार छान होतं. ते म्हणाले, मेरी स्वास्थ्य की वजह से तुम्हारी इतनी सुंदर कंपोजिशन खराब नहीं करना चाहता था. आलाप के बिना ये गीत अधूरा रहता था. मित्रांनो, आज तुम्ही जेव्हा हा मुकेशचा आलाप ऐकता त्यावेळी तुम्हाला तो कुठे बेसुरा वाटत नाही. मुकेशसाठी ही गोष्ट मोठी आत्मविश्वास वाढवणारी होती. मित्रांनो, आज तुम्ही हे गाणं आपल्या कार्यक्रमात ऐकालच, सावन का महिना, त्यात दुसऱ्या अंतराच्या सुरुवातीला मुकेशनं जो आलाप घेतलेला आहे तो नक्की ऐका. त्यावर एक लक्ष कॉन्सन्ट्रेट करा आणि कुठल्या परिस्थितीत त्यानं हा आलाप गायला होता हे पण आठवा. हा किस्सा खास मुकेश प्रेमींसाठी आणि त्या काळातल्या सर्व संगीतकारांनी एकूणच टीमवर्कसाठी मी तुमच्यासाठी शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: पवन करे शोर,
1: शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

नमस्कार, मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. संगीत दिग्दर्शक आणि एक उत्तम कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या यशवंत देवांनी सदाबहार संगीताने नटलेली जेवढी म्हणून गाणी रसिकांना दिली त्यामध्ये स्वतः लिहिलेली कामापुरता मामा ताकापुरती आजी, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, जीवनात ही घडी अशीच राहू दे, तू नजरेने हो मटले मग वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, अशी छान छान गाणी देखील दिली आहेत. यशवंत देव यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं एक अतिशय गाजलेलं गाणं ज्याचे शब्द आहेत, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात. आपण जरी कितीही हम सब भाई भाई असा नारा दिला तरी या समाजातील विविध तऱ्हेची विषमता कधी डोकं वर काढेल ते सांगता येत नाही. यशवंत देवांच्या कविमनाला हीच विषमता अस्वस्थ करते आहे आणि मनाच्या या अस्वस्थतेतच त्यांनी परमेश्वराला हा प्रश्न विचारला असावा, कारण आम्ही सारी देवाची लेकरं आहोत अशी शिकवण बालपणापासून जर प्रत्येकाला मिळते तर मग मोठं झाल्यावर अशी काय जादू होते की ही देवाची लेकरं आपापसात मारामारी करतात, भांडणाचं पर्यावसान कधीकधी एकमेकांचा खून करण्यापर्यंत मजल गाठतं. काही ठिकाणी असं दिसतं की दोन मित्र हे सख्ख्या भावाप्रमाणे एकमेकांवर प्रेम करतात, तर जमिनीच्या वादातून अथवा संपत्तीच्या वाटणीवरून भाऊ भाऊ किंवा बहीण भाऊ एकमेकांचे हाडवैरी बनतात. म्हणूनच यशवंत देवांनी परमेश्वरालाच प्रश्न विचारला आहे की बाबा रे, एरवी स्वतःला तुझी लेकरं म्हणवणारी ही माणसं आपापसात का बरं भांडतात, जात पात पाहुनी या सारा व्यापार ठरतो, मोठेपणा माणसाला कारे जन्मासवे येतो, जात पात पाहुनी या सारा व्यापार ठरतो, मोठेपणा माणसाला कारे जन्मासवे येतो, कुणी लोळे वैभवात कुणी लोळतो चिंतेत, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. आजचं समाजात दिसणारं चित्र फार विदारक आहे. रोटीबेटीचा व्यवहार असो, नोकरीचा प्रश्न असो किंवा प्रेमविवाह, तो जर कोणी प्रेमिकांनी ठरवला तरीही आपल्या जातीची मिळाली नाही का, किंवा आपल्या समाजातील मुलगा किंवा मुलगी दिसली नाही वाटतं, असं खोचकपणे अजूनही काही ठिकाणी विचारलं जातं, कारण जातीच्या प्रश्नापुढे मोठेपणा हा जन्मजात येत नाही तर तो आपल्या कर्तृत्वाने माणसानं मिळवायचा असतो, हा प्रश्न अशा वेळेस गौण ठरतो. परमेश्वरा, माणूस नावाचा प्राणी जर तू निर्माण करतोस तर काही माणसं काहीही न करता वैभवात राहून सर्व सुखोपभोग घेत असतात आणि प्रयत्न करूनही अविश्रांत श्रम करून देखील काही जणांना दोन वेळेच्या पोटाची सोय कशी करायची, उद्याची तजवीज कशी करायची याची चिंता भेडसावत असते. असा भेदभाव का रे बाबा, नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला, नाथा घरचे भोजन सारा गाव पंगतीला, दूध भात सर्वामुखी आग्रहाने भरविला, थोर संतांच्या या कथा आम्हा साऱ्यांच्या मुखात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. एकनाथ महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तिथे जातपात पाहिजे नसते. शिवाय भुकेला माणूस जर आपण जेवायला बसल्यावर दारात येऊन उभा राहिला तर अतिथी देवो भव हे ब्रीदवाक्य स्मरून आपल्या ताटातला घास प्रथम त्याला द्यावा. आणि एकनाथ महाराजांनी गाव जेवण देताना कधीच जात पाहिली नाही, त्यांनी फक्त प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर वास करत असतो हा विचार कृतीत आणला आणि गावातील प्रत्येक माणसाला आपल्या घरी जेवण देण्याची व्यवस्था केली.
तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज या सर्वांच्या कथा तोंडपाठ असल्या तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणं मात्र आम्हाला कठीण जातं. जरी पंढरीचा राणा विठू महार जाहला, गावाबाहेर टाकले आम्ही आमूच्या भावाला. जरी पंढरीचा राणा विठू महार जाहला, गावाबाहेर टाकले आम्ही आमूच्या भावाला. भूतदयेचे अभंग आळवितो देऊळात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. जात उपजात मी श्रेष्ठ तू कनिष्ठ अशा वेगवेगळ्या चक्रांमध्ये आम्ही पहिल्यापासूनच इतके गुरफटत गेलो की सारे भारतीय माझे बांधव आहेत हे पाठ्यपुस्तकातलं वाक्य पुस्तकातच राहिलं. आणि प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठ्ठलाने विठू महाराजचं रूप घेऊन तो आमच्याबरोबर वावरला, पण तो खरोखरच महार आहे असं समजून त्याच्या स्पर्शाने आपल्याला विटाळ व्हायला नको म्हणून आम्ही प्रत्यक्ष परमेश्वरालाच गावकुसाबाहेर हकललं. भूतदया माणुसकी या गोष्टींचे गोडवे अजूनही आचरणात न आणता फक्त देवळातून गायले जातात, ते प्रत्यक्ष आचरणात आणले जात नाहीत हीच तर समाजाची खरी शोकांतिका आहे. आता वागण्याची तरा जरा निराळी असावी, आता वागण्याची तरा जरा निराळी असावी, अभंगाची एकतरी ओवी अनुभवा यावी. वर्णभेद ज्याच्या मनी तोच मलिन पतित, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात, अरे देवा तुझी मुले अशी कारे भांडतात. इतकी वर्ष आम्ही आपापसात काही ना काही कारणांवरून एकमेकांना पाण्यात पाहत आहोत. कधी भाऊबंदकी आमच्यापेक्षा श्रेष्ठ ठरते, तर कधी जातीचा वृथा अभिमान आम्हाला समोरासमोर उभं करून आमच्यामध्ये तेढ निर्माण करतो. कधी आमच्या आत कुठेतरी दडून बसलेल्या दुष्ट प्रवृत्ती डोकं वर काढतात. वर्षानुवर्षे चालत आलेला हा पायंडा आता आपणच मोडीत काढायला हवा. संतांनी अभंगांमधून जी शिकवण दिली आणि ओव्यांमधून जे तत्त्वज्ञान सांगितलं ते आता थोड्याफार प्रमाणात तरी जाणीवपूर्वक अनुभवायला हवं. इथून पुढे असा नियम असा दंडक आपण घालून घेऊया की जो कोणी वर्णभेद आणि जातीभेद यांचं अवडंबर माजवेल तोच या नव्या जमान्यात समाजाकडून बहिष्कृत केला जाईल, पापी समजला जाईल. तरच संतांनी आपल्याला दिलेली शिकवण खऱ्या अर्थाने अंगीकारली जाईल आणि या पृथ्वीतलावर नंदनवन अवतरेल. यशवंतदेव यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली जीवनाकडे बघण्याचा डोळस दृष्टिकोन देणारं हे अर्थपूर्ण गाणं सुधीर फडके यांनी आपल्या धीरगंभीर आवाजातून आपल्यापर्यंत पोचवलं आहे. बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार मंडळी, आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे आलेली आहे सुप्रसिद्ध गायिका आकांक्षा पालकर. मंडळी, इंडियन आयडल बद्दल आपल्याला माहितच आहे. ही स्पर्धा जेव्हा सुरू झाली, म्हणजे अगदी पहिला दुसरा तिसरा सीझन होता, तेव्हाचे कलाकार आता खूप मोठे झालेले आहेत. सीझन 4, इंडियन आयडलच्या सीझन 4 मध्ये टॉप 15 मध्ये निवडली गेलेली गायिका आकांक्षा पालकर, ती सारेगम मराठीची सुद्धा फायनलिस्ट होती. ती आता देशाविदेशात कार्यक्रम करू लागलेली आहे. तुझा अबोला हा अल्बम तिच्या नावावर आहे, जो अशोक पत्केने संगीत दिलं होतं. संजय चव्हाण यांची लेखणी त्याला मिळाली होती आणि देवकी पंडित, बेला शेंडे या सुप्रसिद्ध गायिकांनी या अल्बम मध्ये गायलं होतं. तेथेच आकांक्षा पालकरला सुद्धा संधी मिळालेली होती आणि तो अल्बम तिचा प्रकाशित झालाय. आता आकांक्षा कुठल्या कुठल्या देशात जाऊन आलेली आहे, महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये, तर ती करतेच करते कार्यक्रम आणि अनेक शोज मध्ये ती असते. आपण तिचा अनुभव विचारूया आणि गाण्याबद्दलही जाणून घेऊया. आकांक्षा, खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार सगळ्यांना, आणि मी खूप आभार मानते तुम्ही मला इथे आमंत्रित केलं. थँक्यू सो मच.
0: येस, तुझ्याकडून आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय. इंडियन आयडल आम्ही बघत असतो टीव्हीवरती.
1: हो हो,
0: आणि सुरुवातीपासून बघत होतो. इतके सुंदर गातात सगळी मुलं, लहान लहान असतात तरी धिटाईनी गातात, त्यांचे बीट चुकत नाही, स्वर चुकत नाही, त्यांची वाहवा होते. काय किती मेहनत घेतात तुमच्यावर, तुला माहित असेल, तू आतमध्ये होतीस ना.
1: हो, बरोबर आहे. तर इंडियन आयडलची जर्नी सांगायची तर खूप कठीण पण होती आणि तशीच खूप मजेशीर पण होती. तिकडे कसं असायचं की एक 8 राऊंड असायचे, तुम्हाला ते पार करून मग तुम्ही टीव्हीच्या राऊंड पर्यंत पोहोचायचा. तर ते पोहोचायचा जो प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमची ट्रेनिंग घेतात, खूप ट्रेनिंग होते त्यात. आणि व्हॉइस कल्चर जे आपण बोलतो त्याची ट्रेनिंग पण बरीच होते. तर तसा हा प्रवास खूप शिकण्यासारखा आहे इंडियन आयडलचा.
0: पण तुम्ही तिथे किती दिवस राहता ट्रेनिंग साठी?
1: जे पुढच्या राऊंडला जातात, जसं मी बोलली तुम्हाला टीव्ही राऊंडला, ते साधारण तिथे 2 महिने तरी राहतात. आणि त्यांची सगळी ट्रेनिंग होते, सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत गाणी आहेत, रियाज आहे, सगळं करून घेतात.
0: आणि तुम्ही संगीत शिकलेलेच असता मुलं, पण
1: हो हो,
0: ह्या मोठ्या स्टेजवर उभं राहायचं ते धैर्य कसं मिळतं? किती सजवलेलं स्टेज, समोर परीक्षक असतात, तेही मान्यवर असतात, ही धिटाई कुठून येते तुमच्यामध्ये?
1: हे म्हणजे प्रॅक्टिस करूनच येतं, ह्याला काही दुसरा फॉर्म्युला नाहीये. आणि शेवटी कलाकार म्हणजे नर्वसनेस तर असतात आपल्याला, पण तरी सुद्धा त्याच्यावर सगळं मात करून आपल्याला उभं राहून ते फेस करायचंय. आणि ते कॉम्पिटिशन आहे शेवटी, तर तुम्हाला ती ताकद मिळतेच. स्टेज एक असं मंच आहे की आपल्याला ताकद मिळते गायला.
0: अच्छा, मग तू जेव्हा सीझन मध्ये आली होतीस, एंट्री जेव्हा तुझी झाली, तर तेव्हा तू किती वर्षाची असेल, म्हणजे 18-19?
1: हो, साधारण 18-19. बरोबर.
0: हा, तर 18-19 म्हणजे, आणि बाकीचे पण स्पर्धक होते तेही तुझ्या आजूबाजूला होते, कारण हे काय लिटिल चॅम्प्स नव्हतं ना हे?
1: नाही नाही, बरोबर. ह्याच्यात कसं असतं मी तुम्हाला सांगते, हे ओव्हरऑल इंडियातून सगळे कंटेस्टंट येतात इकडे. हे नुसतं असं नाही की लोकल आपलं असतं, तसं नाहीये. इथे खूप जण कम्पीट करतात तुमच्याबरोबर.
0: पण मग तुझी निवड कशी काय झाली होती?
1: निवड तर म्हणजे माझे जे जजेस होते त्यांना असं वाटलं की हिच्या व्हॉइस मध्ये काहीतरी बात आहे, तर हिला आपण पुढे घेऊन जाऊया. तर त्याप्रमाणे ते सिलेक्ट करतात कंटेस्टंट्सला की त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, आवाज कसा आहे.
0: हा, म्हणजे ते तिथे आल्यानंतर. पण पहिले तुमची एंट्री कशी होते, किती किती स्पर्धकांमधून निवडलात तुम्हाला?
1: स्पर्धक साधारण 150 तरी असतात स्पर्धक. हो,
0: बर.
1: ओव्हरऑल इंडिया मी बोलते तुम्हाला, 150 असतात. हो,
0: ओके. आणि आता तिथे तुम्हाला कसं ग्रूम करतात, म्हणजे त्या वाद्यांबरोबर तुम्हाला प्रॅक्टिस दिली का, हावभाव सांगितले, एक्सप्रेशन सांगितले, किंवा काय सांगतात?
1: इकडे आम्हाला एक ट्रेनर होते आनंद वैद्यनाथन या नावाचे, ते आम्हाला व्होकल ट्रेनिंग कशी असते, व्हॉइस कल्चर कसं करायचं, हे सगळं हावभाव शिकवायचे आम्हाला बसून. आणि वेस्टर्न टेक्निक एक असते ना, जे वेस्टर्न ट्रेनिंग करतात, तर तसंही आम्हाला खूप शिकवायचे, इंडियन एज वेल एज वेस्टर्न दोन्ही आम्हाला शिकवायचे ते.
0: ओके. मग तुला जेव्हा टीव्हीवर पाहिलं असेल तेव्हा समजा कॉलेजमध्ये असेल, महाविद्यालयातल्या सगळ्या प्राध्यापक किंवा प्राचार्य किंवा तुझे वर्गमित्र वगैरे, मग त्यांच्या रिएक्शन्स काय होत्या?
1: त्यांना तर खूप आनंद झाला होता. ते असं म्हणत होते की अरे ही तर आमची स्टार आहे. त्यांना म्हणजे बरंच तिकडे खूप एक्साइटमेंट होती त्या लोकांना की ही कधी येते आणि आम्ही हिला कधी बघतोय असं.
0: आणि आई बाबांना कसं वाटलं?
1: आई बाबांना तर खूप मस्त वाटत होतं. ते तर या जर्नीमध्ये माझ्या बरोबर होते, माझ्या सोबतच होते, त्यांचा पाठिंबा होता, सपोर्ट होता मला खूप, त्यामुळेच मी एवढी पुढे गेली होती.
0: मग आता इंडियन आयडल चे फोर्थ सीझन झाले वगैरे, मग सारेगामाचं कसं सुरू झालं?
1: ऍक्च्युली सारेगामा जे आहे ना ते माझ्या कॉलेजच्याच वेळेला झालं होतं. ते पण ते मराठीचा पहिला सीझन आला होता सारेगामाचा. तर तेव्हा माझे वडील मला म्हणत होते की तू ट्राय का नाही करत ह्याच्यात, बघ ह्याच्यात कसं वाटतंय तुला आणि तुला एक्सपिरियन्स पण येईल की टीव्ही मध्ये कसं गातात, कारण त्याची वेगळी टेक्निक असते. तर तिकडे मी अप्लाय केलं ऑडिशन साठी आणि तिकडेही माझं सिलेक्शन झालं होतं सारेगामा मराठीसाठी. हा, आणि आमच्या जज पण देवकी पंडित होत्या आणि अवधूत गुप्ते होते तेव्हा. हो, तर त्यांचंही छान मार्गदर्शन मिळालं मला.
0: आणि मग पुढे तू देवकी पंडित बरोबर गायलीस सुद्धा?
1: हो, तेही एक अजून एक सरप्राइझिंग मोमेंट आहे माझ्यासाठी, पण खूप छान एक्सपिरियन्स होता.
0: हो ना, तुला कसं वाटलं असेल ना की त्यावेळी त्या जज होत्या तेव्हा आपण इतके छोटे होतो.
1: हो,
0: अल्बम मध्ये गातात तिथे आपण पण गायिका म्हणून आलो होतो.
1: हो हो, अगदी छान वाटतं.
0: बरं, मग आता हे सगळं झालं सारगमा वगैरे, मग नंतर तू कार्यक्रम करायला लागलीस, शोज करायला लागलीस, तर मग कोणते कोणते शोज तुझे सुरू झाले?
1: शोज आम्ही म्हणजे मराठी करायला लागली, मग हिंदी पण वेगळे कॉन्सेप्ट शोज जे असतात आता ते सगळे आम्ही करायला लागलो. आणि आम्ही फक्त इंडियामध्ये नाही पण बाहेरच्या देशी पण जाऊ लागलो. तिकडे सुद्धा खूप कार्यक्रम होतात आणि बॉलिवूड सॉंग्स ऐकण्यासाठी लोक खूप आतुर असतात तिकडे.
0: अच्छा, आता तुझा दौरा झाला कुठल्या देशाचा?
1: आता मी सध्या आता रिसेंटली आफ्रिकेला जाऊन आली. हो, सगळे हिंदी सॉंग, आपली जुनी गाणी, नवीन गाणी सगळे.
0: आफ्रिकेमध्ये आपली जुनी गाणी ऐकली जातात?
1: अरे हो हो, एकदम आवर्जून ऐकतात आपली जुनी गाणी.
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणती गाणी गायलीस तिथे?
1: जसं लताबाईंची जी गाणी आहेत आपली पॉप्युलर, अजीब दास्ता है ये आणि अशी सगळी गाणी जी आपण गातो, जी एव्हरग्रीन पॉप्युलर सॉंग आहेत, ही सगळी गाणी ते लोक खूप खुशीने ऐकतात अगदी.
0: अच्छा.
1: हो हो.
0: आता आफ्रिकेमध्ये कुठल्या देशाला गेली होतीस?
1: आफ्रिकेला, ईस्ट आफ्रिकेत एक देश आहे युगांडा, तिकडे गेली होती मी आता.
0: अच्छा, आणि त्याचा
1: परफॉर्म करायला.
0: पूर्वी अजून एक दौरा झाला ना तुझा?
1: पूर्वी अजून एक जो दौरा झाला होता त्यांनी मला हे दुसऱ्यांदा बोलवलं होतं. आता पहिल्यांदा मी तिकडेच गेली होती परफॉर्म करायला, तर त्यांना खूप आवडलं होतं, तर त्यांनी परत म्हणून दुसऱ्यांदा मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं.
0: तिथे लाईव्ह म्युझिशियन्स होते?
1: लाईव्ह म्युझिशियन्स पण असतात आणि आपण ट्रॅक्स वर पण गाऊ शकतो.
0: अच्छा, कारण तिथे
1: कॅराओके ट्रॅक्स वर आपण गातो तेच.
0: आपली गाणी वाजवणारे लोक तिथे आहेत म्हणजे आफ्रिकेत?
1: हो हो, ते लोक आपली गाणी वाजवतात, त्यांना व्यवस्थित सगळे पीसेस पण माहित असतात.
0: अच्छा, व्हेरी गुड.
1: हो हो, खूप टॅलेंटेड लोक आहेत तिकडे.
0: आणि आता या आफ्रिकेमध्ये मग तू काही आफ्रिका बघितलास का तिकडे?
1: हो, आफ्रिका तर खूप सुंदर आहे, तिकडे निसर्ग खूप छान आहे आणि तिकडे जसं आपण बोलतो प्राणी, वाईल्ड अॅनिमल्स खूप फेमस आहेत, तर तेही आम्हाला दाखवण्यात आले.
0: अच्छा.
1: हो हो, खूप मजा आली, खूप छान टूर होती.

0: कल्पना येऊ शकत नाही की आपले चाहते तिथे आहेत आफ्रिकेमध्ये. तर आफ्रिकेमध्ये जाऊन तू आलीस, आता महाराष्ट्र आणि भारतामध्ये इथे कुठे कुठे कार्यक्रम तू केलेस?
1: भारतात मी दिल्लीमध्ये कार्यक्रम केलाय, राजस्थानला केला आहे आणि साऊथला पण केला आहे मी कार्यक्रम. खूप ठिकाणी मी कार्यक्रम केलेत.
0: गुजरातला केला असेलच?
1: गुजरातला पण केला आहे आणि महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केलेत मी.
0: हा छान. आणि आता हे हिंदी सॉंग्सचे कार्यक्रम असतातच, खास मराठी सॉंग्सचे पण तू कार्यक्रम करतेस, म्हणजे मराठी भाषा ती पण तुला खूप आवडतात ना, मराठी गाणी म्हणायला सुद्धा?
1: हो हो अगदी, मराठी भाषेत हमखास कार्यक्रम असतात, खूप असतात.
0: हा हा. तर मग आता पुढे काय करायचं, म्हणजे आता तुझं शिक्षण गाण्याचं कुठपर्यंत झालं, मग त्याच्यानंतर पुढे काय शिकायचं आहे का तुला?
1: गाण्याचं शिक्षण अगदी माझं लहानपणापासूनच सुरू झालं होतं, म्हणजे मी सुगम संगीत क्लासिकल सगळं शिकली आहे. आणि तुम्ही ऐकलंच असेल नाव श्री अजित कडकडे माझे गुरु आहेत, अजूनही मी त्यांच्याकडे जाते. आणि तुलिका घोष यांच्याकडे मी क्लासिकलची ट्रेनिंग घेतली. हो तर गुरु खूप आले आहेत मी संगीतासाठी, कारण वेगवेगळं संगीत आपल्याला शिकलं पाहिजे ना. तर त्या हिशोबाने मी वेगवेगळं संगीत शिकली आहे.
0: बरं, वेगवेगळं संगीत आहे पण म्हणजे वेगळ्या भाषेमधली गाणी पण घेतली का कधी?
1: हो हो, वेगळ्या भाषेतील गाणी पण मला येतात, जसं बंगाली झालं, गुजराती आहे, मराठी तर आहेच आपलं.
0: अच्छा.
1: आणि साऊथ पण आहे, साऊथ लँग्वेजेसची पण गाणी खूप छान असतात.
0: त्यांना गुजराती गुणगुणून दाखवतेस का?
1: हो हो चालेल ना. एक लताबाईंच खूप सुंदर गाणं आहे गुजरातीतलं, ते थोडस मी गाते. अजनो चांदलियो मनी लागी बहु हा

0: हेलो,
1: वा, क्या बात आहे,
0: बोलो.
1: ऐकायला वाटतं का? छान वाटतं.
0: बंगाली मध्ये ते जे आहे ना, एक श्रेया घोषालचं तुम्ही ऐकलं असेल, खूप फेमस आहे.
1: कुठला?
0: आम्ही जे तुम्हार.
1: हा, म्हण ना दोन ओळी.
0: ओके ओके.
1: हा,

0: শুধু যে তোমার, আমি যে তোমার।
1: किती वेळ गोड वाटतं ते गाणं ऐकायला.
0: हो हो हो
1: खरंच छान. पण काय ग, आता तू संगीत क्षेत्रातली व्यक्ती आणि त्याच्यातच करिअर करणारी व्यक्ती आहेस.
0: हो
1: आम्ही असं ऐकलं की आता 1-2 वर्षापूर्वी तुझं लग्नही झालं आणि तू आकांक्षा पालकरची आकांक्षा परमार झालेली आहेस.
0: हो हो हो बरोबर।
1: गाण्याचं चीज होतंय की नाही?
0: हो खूपच, म्हणजे हा हे एक अजून एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। लग्न होणं म्हणजे
1: हा
0: आपलं सगळंच टोटली दुनिया बदलते आपली।
1: हा हा
0: आणि मुळात म्हणजे कसं, माझे जे हस्बंड आहेत आणि सासरची मंडळी आहेत, ते सुद्धा मला खूप सपोर्ट करतात गाण्यात।
1: क्या बात है.
0: हो अगदी, कार्यक्रमासाठी जाणं आणि मग कधी उशिरा पण येणं, कोणाचं काहीही असा प्रॉब्लेम नसतो आणि खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे घरात।
1: छान छान, हेच महत्वाचं आहे ना. म्हणजे
0: हो हो
1: आपण करिअर करण्यासाठी घरच्या माणसांचा सपोर्ट लागतोच लागतो. म्हणजे ते आनंदात झालं पाहिजे, जे काही करिअर आहे ते आनंदात पुढे जातं आपलं.
0: हो हो बरोबर आहे।
1: बरोबर आहे. आणि आता घरचं पण कधी काही फंक्शन असेल तुमचे, समजा तुमची घरची मंडळी जमली आहेत, हळदी कुंकू आहे किंवा कोणा बारसं आहे किंवा काय, अशा
0: बरोबर।
1: मध्ये कधी म्हणाले का कोणी की गाणं म्हण वगैरे?
0: हो गाणं म्हणायला तर सगळेच सांगतात मला, जर एखादं गाणं ऐकव मला।
1: हा म्हणजे छान आवडतं सगळ्यांना म्हणजे.
0: हो हो सगळ्यांना आवडतं।
1: बर, आता तुझा स्वतःचा रियाज कसा काय असतो? म्हणजे आता तुला सतत गावं लागतं, म्हणजे तुला रियाज पण करावा लागतो ना?
0: हो नक्कीच, रियाज हा नेहमीच करावा लागतो। आणि माझं एक असं रुटीन आहे की सकाळी मी रियाज शक्यतो चुकवत नाही, कारण सकाळचा जो रियाज आहे, आपण ओंकार लावतो जो, त्याच्यामध्ये आपला श्वास चांगला राहतो आणि गाणाऱ्यांसाठी श्वास हा खूप महत्वाचा आहे।
1: हो बरोबर.
0: हा आणि तुमचा आवाजही कणखर राहतो, तर सकाळचा रियाज खरंच तुम्ही केला पाहिजे, तर तो नेहमीच करते।
1: आता मला सांग की तुझं गाणं ऐक

0: त्यांना एक स्पेशल गाणं आपण ऐकतोय असं वाटतं की गाणं शिकणारे खूप असतात. त्या भावना आणि तेवढे खाचेखुचे आणि तेवढ्या सगळ्या जागा घेणं हे सगळ्यांना जमत नाही. तर तुमचा शिकण्याचा रियाज कसा असतो? गाणं जेव्हा तुम्ही एखादं इमिटेशन करणार की आता लताबाईंचं गाणं मला म्हणायचंय,
1: हा
0: ते कसं ऐकता कसं?
1: सुरुवातीला आपण गाणं ऐकलं पाहिजे, ते खूप वेळा ऐकलं पाहिजे. एकदा नाही, आपण 10 वेळा निदान ते गाणं ऐकलं पाहिजे. गाणं ऐकण्याने काय होतं की आपण त्याच्यातले एक्सप्रेशन नोट करू शकतो की लताबाईंनी कुठे काय एक्सप्रेशन दिलंय, श्वास कुठे घेतला आहे, ते सगळं आपण आत्मसात करू शकतो.
0: बरोबर.
1: तर मी, माझी स्टडी अशी आहे, मी 10 वेळा गाणं ऐकते आणि त्याच्यातले जितके पण एक्सप्रेशन कुठे आहेत आणि बारकावे काय आहेत ते सगळं मी ऐकते आणि प्रयत्न करते तसा गायचा. तर हा माझा अभ्यास आहे गाण्यावर.
0: बरोबर. पण म्हणजे त्या जागा कळण्यासाठी पण आपल्याला ते स्वर माहिती असावं लागतात. एकतर कळल्यानंतर ते वळावं पण लागतं काही
1: लोकांना. बरोबर आहे.
0: बरोबर आहे. तर त्यासाठी तुमचा रियाज जो आहे चांगला, नाही का, सगळे कोमल तीव्र स्वर सगळे जर तुम्हाला माहिती आहेत की ह्या जागा म्हणजे नक्की काय आहे, कुठले स्वर लावले आहेत त्याच्यामध्ये, म्हणून हे तुम्हाला ओळखता येतं कारण तुमचं शिक्षण झालंय त्याच्यामध्ये. बरोबर.
1: हो, शिक्षण झालंय. आणि दुसरं म्हणजे कसं की आम्हाला उपजत संगीत आलेलं आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. थोडं तुम्हाला जाण असेल ना संगीताची, तर तुम्हाला हे कोणी म्हणजे सांगायची गरज नाही, तुम्ही स्वतः हे ओळखू शकता.
0: बरोबर. असं वाटतं ना, किती छोटी मुलं असतात तरी त्यांना जाण असते तेव्हा ते कसे गाऊन जातात, नाही का?
1: हो हो हो. बरोबर आहे.
0: उपजत पण असतच ते. पण आता तुमच्या फॅमिलीमध्ये तसं सिंगिंग काही होतं का, म्हणजे आई वडील आजोबा वगैरे?
1: एक खास गोष्ट मी सांगू इच्छिते.
0: हा,
1: माझी आजी होती म्हणजे बाबांची आई, ती तिला गाण्याचा खूप वेड होता, म्हणजे गाण्याचं भरपूर वेड होतं. आणि तिला एक लता मंगेशकरच्या कॉयर मध्ये गायची संधी मिळाली होती.
0: ओहो.
1: हो, तर एकदाच ती गायली आहे, पण ही आठवण ती नेहमी आम्हाला सांगायची.
0: अच्छा.
1: तर मला असं वाटतं की तिकडूनच कुठेतरी तो वारसा आलेला आहे.
0: आणि वारसा आल्यानंतर मग तुम्हाला डेव्हलप करायला मात्र स्वतःचा अभ्यास, स्वतःची जिद्द हे सगळं, तेव्हा तुम्ही आता एवढ्या पोझिशनला पोहोचता की एका.
1: माझे वडील काका सगळे चांगले गातात, सगळ्यांचा आवाज चांगला.
0: हो का?
1: हो हो.
0: अच्छा, पेटी वाजवत असतील ना?
1: पेटी मी वाजवते, मला चांगली येते वाजवता कारण मी शिकली पण आहे.
0: अच्छा.
1: हो हो.
0: नाही आम्हाला. अच्छा, पेटी पण वाजवतेस तू?
1: हो हो, पेटी वाजवते.
0: आता रियाज पेटी वाजवत स्वतः करू शकते?
1: हो हो, करू शकते. आणि आजकाल कसं की आपण तानपुरा कुठे घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी डिजिटल तानपुरा आपल्याकडे अवेलेबल आहे.
0: हो हो हो.
1: तर त्याच्यावरही आपण करू शकतो.
0: बरोबर.
1: हो.
0: तर मग आता या पोझिशनला आपण आलेले आहोत की परदेशातून आपल्याला आमंत्रण वगैरे येत आहेत.
1: हो हो, नक्कीच.
0: तरी पण इकडे आपण महाराष्ट्रामध्ये आणि इकडे तिकडे आपण कार्यक्रम करतच असतो, वेगवेगळे कार्यक्रम, नाही का?
1: हो हो. बरोबर.
0: तुला आकांक्षा खूप खूप शुभेच्छा तुझ्या करिअरसाठी आणि नाव मिळवत राहा. तुझं सुंदर सुंदर गाणं जे आहे ते अधिक डेव्हलप होऊ दे, आम्हाला ऐकायला मिळू दे आणि वेगवेगळ्या अल्बम्स येऊ देत युट्यूबवर वगैरे, सगळ्यांना ऐकायला मिळू देत ही शुभेच्छा.
1: थँक्यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल.
0: थँक्यू.

FM ಬ್ಯಾಂಡ್ 91.6 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹರ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಲ್ಧ್ವನಿ 91.6 FM. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन रेडिओ मंगलध्वनी.

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.